आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा. थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया बुधवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आता ऐकूया पुरुषोत्तम दारव्हेकर यांची गीतरचना. संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं आणि स्वर आहे डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचा.

0: श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आणि स्वर सुधीर फडके यांचा.
1: अगाईटला पांडुरंगा

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची अभंगरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

आजचं नक्षत्र आहे स्वाती नक्षत्र। सिंहयानाची वेळ उत्तर रात्री 12:42 आहे। संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज वेळापूरहून निघून ठाकूरबुवाची समाधी इथे तिसरं गोल रिंगण, त्यानंतर तोंडले बोंडले, पुढे संत सोपानदेवांची भेट, त्यानंतर वाडी कोरोली आणि शेवटी भंडी शेगाव इथे मुक्कामी पोहोचणार आहे। यातल्या तोंडले आणि बोंडले या दोन गावांच्या मध्ये एक नंदाचा ओढा आहे। त्या नंदाच्या ओढ्यातून माऊलीची पालखी खांद्यावरून नेली जाते। जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांची पालखी आज बोरगाव इथून निघून पिराची कुरोली इथे मुक्कामी पोहोचणार आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। भगवद्गीतेच्या महतीविषयी सांगताना परमपूज्य स्वामी वरदानंद भारती म्हणतात, कर्म, भक्ती, ज्ञान आणि योग या चारही साधनांचा उत्कृष्ट समन्वय गीते इतका उत्तम रीतीने दुसऱ्या कोणत्याही ग्रंथात साधलेला नाही। यासाठी गीता हा ग्रंथ तरुणांनी आणि प्रौढांनी एक जीवनशास्त्र म्हणून जिव्हाळ्याने अभ्यासला पाहिजे। पण दुर्दैवाने 20 ते 50 या वयामधली पिढी गीताभ्यासाकडे क्वचितच वळते। 50 वर्ष वयाच्या पुढे किंवा खरं तर 60 पुढे गीता ही काय भानगड आहे पाहूया म्हणून लोक बहुधा इकडे वळतात, पण त्यावेळी त्या वाचनाचा व्हावा तितका उपयोग होत नाही। पूर्वसंस्कार इतके दृढ असतात की वेगळं काही शिकणं आणि त्यातूनही ते आचरणात उतरवणं जवळजवळ अशक्य होतं। उतारवयात मनबुद्धीची कार्यक्षमता आणि शरीराचं आरोग्य एखाद्या व्यक्तीत चांगलं असू शकतं, तेवढ्या प्रमाणात त्यांना उपयोगही होतो। मी सांगतोय याचा अर्थ वृद्धाने गीता ऐकू नये असं नाही, तर तरुणांनी गीतेकडे विशेष लक्ष द्यावं म्हणून मी सांगत आहे। कर्तृत्वमय जीवनाचा मोठा कालखंड ज्यांच्या पुढे आहे, त्यांनी जर गीतेचं श्रवण आणि मनन केलं तर त्या योगाने केवळ त्यांचा किंवा त्यांच्या कुटुंबाचाच नव्हे तर समाजाचा आणि राष्ट्राचाही दूरगामी लाभ होण्यासारखा आहे।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत चोखामेळा यांची एक भक्ती रचना. संगीत आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

श्रोते हो, ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे वसंतराव देशपांडे आणि सुधीर फडके यांचा.

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रीराम, 22 जुलै. गुरु आपल्याला अंतिम सुख दाखवतात. एकदा एक मुलगा विहिरीजवळ उभा होता. त्याची एक वस्तू आत पडली होती. ती काढण्याकरता मी आत उडी मारतो असं तो म्हणू लागला. त्यावर तिथे होता तो एक मनुष्य म्हणाला, तू असं करू नकोस, आत पडून बुडून जाशील. तरी पण तो ऐकेना. एवढ्यात त्याचा बाप तिथे आला. त्यानेही मुलाला पुष्कळ सांगून पाहिलं, पण तो ऐकेना. मग त्या मुलाला बापाने धाक दाखवून आणि मार देऊन घरात नेलं. आता मुलाला मारलं म्हणून तुम्ही बापाला दोष द्याल का? एकुलता एक मुलगा, नवस करून झालेला, त्याला जाऊ दिलं असतं तर काय झालं असतं असं म्हणाल का? नाही ना. तर मग गुरु तरी काय करत असतो? आपण विषय मागत असतो आणि ते दिले तर आपण त्यात बुडून मरू हे त्याला माहीत असतं. म्हणूनच तो आपल्याला त्यातून वाचवण्यासाठी 4 गोष्टी सांगून पाहतो. आपण तेही न ऐकलं तर तो आपत्ती वगैरे आणून धाक दाखवतो. आपण त्याबद्दल रडत असलो तरी तो आपल्याला त्यातून वर ओढतच असतो. आपण तर चांगले शिकले सवरलेले, त्या मुलाप्रमाणे अज्ञान नसून चांगले वयस्कर, तरीसुद्धा आपल्याला विषयात उडी घ्यावीशी वाटते. गुरुने सांगितलं, लग्न करू नकोस, तर आपण लग्न कधी होईल म्हणून त्याच्या पाठीस लागत असतो. आणि शेवटी तर गुरुला समजतच नाही असं म्हणण्यापर्यंत आपली मजल जाते. सध्या दिसतं तेच सुख आपण खरं मानत असतो, पण अंतिम सुख काय हे गुरुला कळत असतं. म्हणून तो सध्या दिसणाऱ्या सुखापासून आपल्याला परावृत्त करत असतो. तेव्हा आपण गुरुवचनावर विश्वास ठेवून त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणं हेच श्रेयस्कर आहे. तो जे साधन सांगेल तेच करीत राहावं, म्हणजे आपल्याला अंतिम सुखाचा लाभ होईल. गुरु आज्ञा करतो म्हणजे काय करतो? तर आपलं मन जिथे गुंतलं असेल तिथून त्याला काढण्याचा तो प्रयत्न करत असतो. भगवंत भक्ताची संकट नाहीशी करतो, म्हणजे त्याची प्रापंचिक संकट दूर करतो असं नाही. ती काय सहज दूर करता येतात, पण भक्ताला समाधानात ठेवून संकट सहन करण्याची शक्ती भगवंत देतो. भक्ताला तो नेहमी स्मरणात ठेवतो. असे भक्तच संत पदाला पोहोचतात. एखाद्या विद्वान माणसाची विद्वत्ता ओळखायला आपण थोडे तरी विद्वान झाले पाहिजे. त्याचप्रमाणे संत ओळखायला संतांच्या ठिकाणी असणारा गुण थोडा तरी आपल्या ठिकाणी असला पाहिजे. संतांचा मुख्य गुण म्हणजे ते भक्तीला चिकटलेले असतात. सत्पुरुषांचे बाहेरून वागण्याचे प्रकार त्या त्या देशकालमानाने निरनिराळे असतात, पण आतलं भगवंताचं प्रेम मात्र सर्वांचं एकच असतं. प्रापंचिक जन विषयप्राप्तीसाठी झटतात, पण विषय मागूनही जो देत नाही त्यापासून परावृत्त करतो तो संत. श्रीराम.
0: सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, सुरेश वाडकर यांच्या स्वरात ऐकूयात यशवंत देव यांचं हे गीत. संगीतकार प्रभाकर जोग.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।
2: श्रोतेहो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज 10:30 वाजता, याचं पुनःप्रसारण 5:00 वाजता।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, ऐकूया ना वी कुलकर्णी यांची पदरचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव आणि विनायक बुवा पटवर्धन यांचं, आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती

0: भक्ती सुधा।
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
0: भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या। अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या। डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10:00. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5:00.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। घाटावर गणेश नावाचा ब्राह्मण राहत होता। लग्न होऊन अनेक वर्ष उलटली तरी त्याला मूल होत नव्हतं, म्हणून तो गाणगापुराला गेला आणि त्याने श्री नृसिंह सरस्वतींना नवस केला की मला मुलगा झाला तर मी गाणगापूरला येऊन त्याची मुंज करीन। तो ब्राह्मण श्री दत्तभक्त होता। घरात श्री दत्तात्रेयाची उपासना होती। काही दिवस लोटले, त्याला श्री दत्तकृपेने मुलगा झाला। त्याने मुलाचं नाव दत्तात्रय ठेवलं। मुलगा जेव्हा 8 वर्षांचा झाला तेव्हा गणेश ब्राह्मण आपल्या कुटुंबाला घेऊन गाणगापूरला निघाला। मुलाची मुंज गाणगापुरात करून नवस फेडायचा असा त्याने निश्चय केला होता। योगायोग असा घडला की ब्राह्मण जेव्हा अक्कलकोटापर्यंत येऊन पोहोचला तेव्हा त्याच्याजवळचं द्रव्य संपलं। ब्राह्मणाला काय करावं ते कळेना। शेवटी तो स्वामींपाशी आला। त्याने साष्टांग नमस्कार घातला आणि हात जोडून स्वामींना म्हणाला, स्वामी, गाणगापूरला नवस फेडण्यासाठी जात होतो, जवळचं द्रव्य संपलं, गाणगापूरला पोहोचणं आता शक्य नाही। आपण श्री दत्तावतारी आहात, मी माझा नवस आपल्यासमोर फेडला तर चालेल का? स्वामींनी गणेश ब्राह्मणाकडे पाहिलं, मंद स्मित केलं आणि म्हणाले, काही हरकत नाही, कसलीही काळजी करू नकोस। आश्चर्य असं घडलं की त्या रात्री स्वामींनी पुन्हा स्वप्न दृष्टांत देऊन ब्राह्मणाला सांगितलं, मुलाची मुंज झोकदार होईल। सकाळ झाली तसं राजेसाहेबांचे कारभारी हातात द्रव्याची थैली घेऊन ब्राह्मणाकडे आले। ब्राह्मणाला द्रव्य दिलं आणि ते निघून गेले। ब्राह्मणाने त्या द्रव्यातून स्वामींच्या साक्षीने मुलाची मुंज केली, स्वामींचे आशीर्वाद घेतले। संध्याकाळी ब्राह्मण जेव्हा स्वामींच्या दर्शनाला गेला तेव्हा स्वामी म्हणाले, नवसाची सांगता झाली ना? तेव्हा ब्राह्मणाच्या डोळ्यातून आनंदाश्रूंच्या धारा वाहू लागल्या। ब्राह्मणाने मनाशी निर्णय घेतला की आता घाटावर परत जायचंच नाही, स्वामींची सेवा करीत अक्कलकोटातच आयुष्य काढायचं। ब्राह्मण स्वामींना म्हणाला, स्वामी, आपले चरण मी आता सोडणार नाही, आपल्या नित्य सहवासात राहायची मला अनुज्ञा द्या। दत्तभक्त गणेश ब्राह्मणाला स्वामींनी केवळ अनुज्ञा दिली नाही तर राजदरबारी त्याच्या अर्थार्जनाची सोय लावून दिली। गणेश ब्राह्मणावर समर्थ कृपा झाली, आनंदाची जणू बरसात झाली।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपल्याला परमेश्वरी कृपेने नेमकं किती आयुष्य लाभलं आहे हे ठाऊक नसतं। मग आपण ह्या मानवी आयुष्याचं कल्याण करायला नको का? म्हणून तुम्हाला सांगतो की एक क्षण सुद्धा वाया न घालवता फक्त सत्कर्म करा, लोकांची सेवा करा। परमेश्वराचं नाम घेत प्रत्येक जगत असलेल्या क्षणावर परमेश्वराची मोहोर उठवा, भगवंताच्या अनुसंधानातच राहा। तुम्हाला मी सांगतो, परमेश्वर तुमच्या अवतीभवती राहून तुमचं प्रत्येक संकटात रक्षण करील, तुम्हाला आधार देईल।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत वेदांमधील वैज्ञानिक तत्व उलगडून दाखवणारी मालिका वेद आणि वेदातील विज्ञान. व्याख्याते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प. वी. वर्तक. निर्मिती श्री राजेश खेले. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आता ऐकूया वेद आणि वेदातील विज्ञान या विषयावर ब्रह्मर्षी डॉक्टर प. वी. वर्तक यांचं व्याख्यान.
1: आपण उपनिषदांचा अभ्यास करतोय. त्यातलं तैत्तिरीय उपनिषद हे खूप प्रख्यात आहे आणि बरंच प्राचीन पण आहे, पण ते केव्हा लिहिलं गेलं हे नेमकं सांगणं अवघड आहे असं किंवा अशक्य आहे असं सगळे पंडित आणि शास्त्रज्ञ म्हणत होते. पण त्यात जो शांतीमंत्र आहे त्याच्यामध्येच त्यांनी निश्चितपणे काळ काय तो दिलेला आहे. तो शांतीमंत्र असा आहे, ओम स्वस्तिन इंद्रो वृद्धश्रवाह, स्वस्तिन पूषा विश्ववेदाः, स्वस्तिन तार्क्षो अरिष्टनेमी, स्वस्तिनो बृहस्पतिर्दधातु. या चार देवता आहेत. इंद्र ही चित्रा नक्षत्राची देवता, तसेच पूषा, तार्क्ष आणि बृहस्पती याही चार वेगवेगळ्या नक्षत्रांच्या देवता आहेत. त्या नक्षत्रांचा जर विचार केला तर लक्षात येतं ही सगळी नक्षत्र एक दुसऱ्यापासून 90° इतक्या अंतरावर आहेत. सगळं आकाश हे 360° असतं, कारण ते गोल आहे आणि गोल म्हणजे 360°. हे 90-90° चार भाग आहेत. त्या देवतांना, त्या नक्षत्राच्या देवतांना यांनी विनंती केली आहे की तुम्ही आम्हावर प्रसन्न व्हा, आम्हाला कल्याणप्रद व्हा. याचा अर्थ वर्षाचे जे 12 महिने ते सगळेच्या सगळे महिने आम्हाला तुम्ही प्रसन्नपणे वागणूक द्या अशी ती विनंती आहे. या चार देवता का? तर ती चार नक्षत्र विशिष्ट ठिकाणी होती. यात इंद्र पहिला दिलाय त्यांनी. इंद्र ही पर्जन्य देवता हे सगळ्यांना माहीत आहे. आणि पर्जन्य केव्हा चालू होतो? तर ग्रीष्म ऋतूच्या नंतर, वर्षा ऋतूच्या आरंभी, म्हणजेच दक्षिणायन आरंभ चालू होतो तेव्हा. मग सूर्य अगदी उत्तरेकडे गेलेला असतो, तो ज्यावेळी पुन्हा दक्षिणेकडे वळतो तो जो बिंदू, त्यावेळी हे इंद्र ही देवता तिथे होती. म्हणून इंद्राला पर्जन्यकारक देवता मानलंय आणि ती चांगली व्हावी अशी विनंती केलेली आहे. पाऊस जर चांगला पडला तर सगळं वर्ष आनंदात जातं हे उघडच आहे, म्हणून इंद्राला पहिला मान. हे पुढे 90° टप्पे आहेत. त्या ताक्ष हा एक नक्षत्रच आहे, त्याला गरुड असं आज म्हणतात. ॲक्विला असं इंग्लिशमध्ये त्याचं नाव आहे. ताक्ष म्हणजेच गरुड. तर ह्या सगळ्या देवतांचा आणि नक्षत्रांचा विचार केला तर लक्षात येतं की ह्याचा काळ खूप मागे जातो. कारण चित्रा नक्षत्र, त्याची देवता इंद्र आहे, तिथे पाऊस चालू होत होता. म्हणजे 22 जूनचा सूर्य चित्रा नक्षत्रापाशी असायचा हे विधान या मंत्रामध्ये केलेलं आहे. आणि त्याचा काळ इसवीसनपूर्व 4.5 ते 6.5 वर्ष इतका प्राचीन ठरतो हे ज्योतिर्गणिताने काढता येतं. म्हणजेच तैत्तिरीय उपनिषद इतकं प्राचीन आहे हे आपल्या याच्यावरून लक्षात येईल. आता या तैत्तिरीय उपनिषदात त्यांनी गहन तत्वज्ञान सांगितलंय, तसंच लोकांना उपयुक्त असं तत्वज्ञानही सांगितलेलं आहे. दोन्ही गोष्टी एकत्र त्यांनी केल्यात, कारण त्यावेळचे ऋषी हे पूर्ण विचार करूनच मग आपलं मन मांडत असत. त्यात हृदय हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. हृदय हा शब्द ऐकला की आपल्याला इंग्लिश शब्द जो हार्ट त्याची आठवण होते. हृदय म्हणजे हार्ट हे अगदी बरोबर आहे, पण हृदय या शब्दाचा खरा अर्थ रु म्हणजे घेणे, हरण करणे यातला रु, द म्हणजे देणे आणि य म्हणजे यमन करणे. मग घेणे देणे याच्यावर नियंत्रण करणारा जो अवयव तो हृदय हा त्याचा अर्थ आहे. रक्ताची देवाणघेवाण केली जाते म्हणून हार्टला हृदय म्हटलं अगदी बरोबर आहे. पण प्राणवायूची देवाणघेवाण केली जाते म्हणून फुफ्फुसुदे हृदय ठरतं. मेंदूमध्ये संदेशांची देवाणघेवाण केली जाते, मेंदूमध्येही हृदय आहे. आणि म्हणूनच त्यांनी सांगितलंय की या हृदयातच तो आत्मा वसलेला असतो. हृदय म्हणजे नुसतं हार्ट नव्हे, सगळ्याकडे सगळ्या अंगोपांगात हा आत्मा भरून राहिलेला आहे हे विधान त्यांनी केलेलं आहे. ह्यात बोलताना हा ऋषी म्हणतोय ऋतम वचमी सत्यम वचमी. बऱ्याच उपनिषदात हे वाक्य येतं, ऋत म्हणजे सत्य, सत्य म्हणजे ऋत, असे सगळे पंडित एक मुखाने म्हणतात. ऋतचा वेगवेगळा अर्थ लावायचा प्रयत्न करतात. माझ्या मताने अगदी साधा सरळ अर्थ त्या धातूवरून कळतो. सत्य मध्ये सत धातू आहे, सत म्हणजे असणे, जे नेहमी असतं ते सत्य. ऋत मध्ये रु धातू आहे, रु म्हणजे गती असणं, जाणं, इकडून तिकडे हलणं. म्हणून ऋत असं आहे की जे गतिमान आहे, पण सत्य मात्र गतिशून्य आहे. आणि म्हणून ऋत आणि सत्य हे दोन्ही बोलतो असं तो म्हणतोय. याचं वैशिष्ट्य आहे ते असं की आता मी जर म्हणलो की माझं वजन 150 पाऊंड आहे, तर तुम्ही म्हणाल बघा वर्तक खरं बोलतात का नाही, कुणीतरी काटा आणेल मी उभा राहीन 150 पाऊंड वजन दिसेल. तुम्ही म्हणाल वर्तक सत्य बोलले. मी म्हणेन मी सत्य बोललेलो नाही, मी ऋत बोललोय. याचं कारण असं आहे, आत्ता 150 पाऊंड वजन आहे पण मी समजा 2 पाऊंड जिलब्या खाल्ल्या, 1 किलो जिलब्या खाल्ल्या आणि काट्यावर उभा राहिलो तर 152 पाऊंड वजन भरेल. बदललं म्हणजे काय झालं, मी ऋत बोललो कारण ते गतिमान आहे म्हणून परिस्थितीनुसार बदलणारं तत्व आहे म्हणून ऋत बोललो. सत्य असं आहे की जे एकदा बोललो ते चिरंतन जगाच्या अंतापर्यंतच राहायला पाहिजे, ते सत्य. हा दोन्हीतला फरक. आता वजन माझं 150 पाऊंड म्हणलं, ही ते पृथ्वीवर पुण्यामध्ये 150 पाऊंड आहे, उत्तर ध्रुवावर गेलो तर ते वजन जास्त भरेल, 151 पाऊंड भरेल कारण तिथे गुरुत्वाकर्षण जास्त असतं. चंद्रावर गेलो ते 1/6 भरेल, पण मी खोटं नाही बोललेलो, सत्यही नाही बोललो, म्हणून म्हणायचं ऋत बोललो. म्हणून सत्य आणि असत्य याच्या मधला हा टप्पा केवळ संस्कृतमध्येच आहे, बाकी कुठल्याही भाषेत नाही. आणि हे आपल्या ऋषींनी शोधलंय, हे सगळ्यात महत्वाचं. आणि ऋतचा इतका साधा सरळ अर्थ आहे हा या तैत्तिर उपनिषदावरून माझ्या लक्षात आला. आता याच्यामध्ये तो ऋषी सांगतोय की त्रिशंकू असं म्हणलाय. मी या ऋषीचा पूर्वज कोणतरी त्रिशंकू नावाचा ऋषी होऊन गेला. तो असं म्हणतोय की मी सगळ्यात पवित्र आहे, सगळ्यात श्रेष्ठ आहे, सूर्यामधील अमृताप्रमाणे मी आहे. किती पिंचूक विधान केले त्याने बघा. मी सूर्यातल्या शुद्ध तत्वाप्रमाणे मी आहे, सूर्यातल्या अमृत तत्वाप्रमाणे मी आहे असं ठामपणे तो म्हणतोय. केव्हा? 6.5 ते 7.5 हजार वर्षापूर्वी. आज आता कळले आजच्या सायन्सला की आपल्यामध्ये जे अणुरेणू असतात ते सूर्यामध्ये असतात. मी माझ्यामध्ये जे तत्व आहे तेच तुमच्यामध्ये आहे, तेच सूर्यामध्ये आहे. हे तत्व आजच्या सायन्सला 1950 नंतर समजलेलं आहे. हे ऋषी 7.5 सहस्र वर्षापूर्वी सांगतोय. मी हे लोक विज्ञान कोळून पाहिले होते हेच याच्यावरून आपल्या लक्षात येईल. आता हे सांगताना मी इतकं सायन्सचा खोलवर विचार केलेली माणसं सांगताना व्यवहार ज्ञान विसरत नाहीत. आणि म्हणूनच हा ऋषी आपल्या शिष्यांना सांगतोय, प्रजातंतूचा विच्छेद करू नकोस, सत्यम वद धर्मम चर, स्वाध्यायात चूक करू नकोस, प्रजातंतूचा विच्छेद करू नकोस. स्पष्ट सांगितलंय ब्रह्मचर्याबद्दल जे विचार आज मांडले जातात हे विचार आणि या दृष्टीने ब्रह्मचर्य कुठल्याही ऋषीने आपल्या शिष्यांना शिकवलेलं नाही. तसंच ब्रह्मचर्य सगळ्यांनी पालन केलं असतं तर पुढे प्रजाच निर्माण झाली नसती आणि धर्मही शिल्लक राहिला नसतं. हे ज्ञान ऋषींना होतं, नंतरच्या लोकांना ते उरलं नाही आणि भलतंच काहीतरी शिकवण्याचा प्रकार होऊन बसला. आता तो म्हणतोय सत्यम वद आणि धर्मम चर. हे नेहमी सत्याला धरूनच वाघ, सत्याला धरूनच बोल आणि धर्माला धरून वाग. हे आज सायन्स शिकवत नाही. या लोकांनी सायन्स शोधून काढलंच पण शिकवताना नीती पण सांगितली. आजचं सायन्स फक्त सायन्स बघतं, नीती बघत नाही. आणि म्हणूनच या आजच्या जगामध्ये भ्रष्टाचार आणि नीती शून्यता चालू झालेली आहे. ही जर टाळायची असेल तर उपनिषदांना धरूनच आपण वागायला पाहिजे. आणि लगेच तू शिष्यांना सांगतोय स्वाध्यायात चूक करू नकोस, आपला अभ्यास चूक कर. आता स्वाध्यायाचा अर्थ पुन्हा काय? आपल्याला वाटतं आपले नेमून दिलेली पुस्तकं वाचली की झाला स्वाध्याय, असं नाहीये. स्वाध्यायामध्ये जो स्व आहे तो मी स्वतः, माझ्या स्वतःचा अभ्यास मी सतत केला पाहिजे. मी काय चुकलो लगेच बघायला पाहिजे, चूक लक्षात आली दुरुस्त केली पाहिजे, सुधारलं पाहिजे. पण हेच कुणी आज करत नाही. स्वाध्याय म्हणजे पुस्तकी ज्ञान असा अर्थ होऊन बसलाय, हे चुकीचं आहे. आता जाता जाता हा सांगतो मातृदैवो भव, पितृदैवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. किती सुंदर तत्वज्ञान आहे. या उपनिषदांना तत्वज्ञान म्हणून सगळ्या जगात सगळ्यात श्रेष्ठ मान दिला गेलाय कारण इतकं बिनचूक तत्वज्ञान त्यांनी सांगितलेलं आहे. आपल्या मातेला मातृसमान सगळ्या स्त्रियांना आदराने वागवणं, त्यांची पूजा करणं हे कुठल्या धर्माच्या माणसाला आवडणार नाही, सगळ्यांना आवडेल. आपल्या पित्यासमान माणसाला आदराची वागणूक देणं कुणाला नाही आवडणार. आपले जे आचार्य आहेत आपल्याला शिकवणारे आहेत त्यांचा आदर करणं हे सगळ्या जगातल्या सगळ्या माणसांना आवडणारी गोष्ट आहे. आणि कुठलाही अतिथी आला तर त्याला खायला प्यायला देणं हेही सगळ्यांना योग्य असं शिकवणूक आहे. म्हणून आपला जो धर्म आहे हिंदू धर्म किंवा आर्य धर्म हा जगातल्या कुठल्याही माणसाला आचरणात आणता येण्यासारखा धर्म आहे. त्याला विरोध करण्याचं कारण नाही. काही धर्म विरोध करतात, मुसलमान ख्रिश्चन हे आपल्या धर्माला विरोध करतात. मुसलमान लोक मोहम्मद पैगंबराला आपला आचार्य मानतात त्याची पूजा करतात. या तत्वाला धरूनच ना आचार्य देवो भव उपनिषदातलंच तत्व वापरतात, पण त्याच्या विरुद्ध बोलतात. येशू ख्रिस्ताला हे गुरुच मानतात ना, आचार्य मानतात ख्रिश्चन लोक, त्याची पूजा करतात, पुतळे उभे करतात. मग आपल्या धर्माला धरूनच वागतायत, हिंदू धर्माला धरून, त्याला तत्वज्ञान जे आहे त्याला धरून वागतायत, तरी हिंदू धर्माला विरोध करतात. इथे चुकतं. म्हणून हिंदू धर्म असा आहे की ठराविक एका समूहाला सांगितलेला नाही, जगातल्या कुठल्याही माणसाला आचरण्यास योग्य असा धर्म म्हणजे हिंदू धर्म आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या ऋषीचा मोठेपणा आणखीन एका याच्यात आहे. तो शिष्यांना सांगतोय, आमची सगळी सत्कर्म तेवढी आत्मसात कर, आमचे दोष स्वीकारू नकोस. केवढा मोठा ऋषी असला पाहिजे कल्पना करा. आज कुठला गुरु आपल्या शिष्यांना हे सांगतो? जगात कुठेही सांगत नाही. उलट गुरु जर दारू पिणारा असला तर शिष्यांना दारू प्यायला तोच प्रवृत्त करतो. सिगरेट गोडणारा गुरु आपल्या शिष्यांना सिगरेट ओढायला प्रवृत्त करतो. हे चूक आहे. आपला दोष स्वतःही ओळखला पाहिजे आणि शिष्यांनी तो स्वीकारता कामा नये याचं ध्यान या गुरुने ठेवलं पाहिजे, ते या ऋषीने ठेवलं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. पुढे तो सांगतोय, सत्कर्म कर, पण कर्मासंबंधी जर शंका आली हे करावं का नाही तर काय करायचं. त्यावेळी तो म्हणतोय, आपल्या पूर्वी होऊन गेलेले जे विप्र म्हणजे शहाणे लोक, त्यांनी त्या प्रसंगात कसं आचरण केलं ते बघ आणि त्याप्रमाणे वाग. काही वेळा असं घडतं, धर्मशास्त्रात एक विशिष्ट गोष्ट सांगितली आहे, व्यवहारात ते पाळता येत नाही, मग काय करायचं? त्यावेळी असं कर. याचं एक उत्तम उदाहरण देतो. ब्राह्मणाला कधीही मारू नये असं धर्मात सांगितलेलं आहे. शिवाजी महाराज स्वतःला गो ब्राह्मण प्रतिपालक ही बिरुदावली लावत होते. तरी सुद्धा अफजल खान वादाच्या प्रसंगी कृष्णाजी पंत हा अफजल खानाचा वकील ज्यावेळी शिवाजी राजांवर तलवार उपसून धावून आला, त्यावेळी शिवाजी महाराजांनी एका क्षणात आपल्या तलवारीने त्याचं मुंडकं उडवलं. ब्राह्मण असून मारला, गो ब्राह्मण प्रतिपालक असून मारला, याचं कारण हे कर्णच भाग होतं. याची कारण दोन, एक म्हणजे तलवार घेऊन धावून आला होता मारायला, म्हणजे आतताई झाला होता आणि आतताईला क्षणात मारावं असं आपल्या धर्मात सांगितलेलं आहे, विचार करू नये. दुसरी गोष्ट, तो त्यावेळी ब्राह्मण राहिला नव्हता, कारण हातात तलवार घेतली होती, धावून आला होता, म्हणजे तो सैनिक म्हणजे क्षत्रिय झाला होता आणि क्षत्रियाचा वध करणं धर्मबाह्य नाही. आता वकिलाचा वध करू नये असं राजनीती सांगते, पण हा तलवार घेऊन आला असल्यामुळे वकीलही राहिलेला नव्हता, शिपाई झाला होता, म्हणून त्याला शिवाजी महाराजांनी मारलं. मग आपण आपच्या व्यवहारात वागताना हे शिवाजी महाराजांचं उदाहरण ठेवलं पाहिजे. तेच बरोबर ऋषीने सांगितलंय, आपले पूर्वज अशा विशिष्ट परिस्थितीत कसे वागले ते बघावं आणि तसं आचरण करावं. आता पुढे या तैत्तिर उपनिषदाने एकदम दिव्य झेप घेतलेली आहे. त्यांनी आपल्या शरीराचं जणू काही विच्छेदन केलं आणि सूक्ष्मदृष्टीने बघितलं आणि म्हणून त्या शरीराचं जे वर्णन केलंय त्यात तो म्हणतोय, हे जे जड शरीर आहे हा अन्न रसमय कोश आहे. हा जड आहे म्हणून त्याला हलवण्यासाठी त्याच्या आत प्राणमय कोश बसवलेला आहे. हे दोन अगदी महत्वाची वाक्य आहेत. हा जडदेह म्हणजे अन्न रसमय कोश, हे नाव सुद्धा किती सायंटिफिक आहे बघा, कारण आपला हा देह अन्न आणि रस यांचाच बनलेला असतो. जन्मतः दीड फुटी असलेलं बालक अन्न खात आणि रस प्राशन करत दीड फुटाचं दोन फूट, अडीच फूट, चार फूट, सहा फूट, आठ फूट सुद्धा वाढतं आणि त्याच्या अंगात अन्न आणि रस हेच ठेवलेले असतात. तुम्ही म्हणाल आमच्या अंगात कसं अन्न आणि रस? त्याला मी सांगेन, कुठल्याही प्राणी संग्रहालयात जा, वाघ सिंहांपुढे उभे राहा, ते तुमच्याकडे कसे बघतील? तुम्ही त्यांच्याकडे कौतुकाने बघाल कसं कोंडलंय, पण तो वाघ किंवा तो सिंह म्हणेल हा पिंजरा म्हणून नाही तर तुला खाल्लं असतं, कारण तुमचा देह हे त्याचं अन्न आणि रस आहे. म्हणून या देहाला अन्न रसमय कोश म्हटलंय. आज अगदी मॉडर्न सायन्सनी निश्चित सिद्ध केलंय की आपल्या जडदेहामध्ये 30% सॉलिड आणि 70% म्हणजे 70% द्रव पदार्थ असतात, लिक्विड असतं. जे आज सायन्सनी शोधलं हे तैत्तिर उपनिषदांनी 7,500 वर्षापूर्वी शोधलंय, आणखीन काय पाहिजे. पण आजचं सायन्स अन्न रसमय कोशातच अडकलेलं आहे, त्याच्या पुढे काय हे तैत्तिर उपनिषदांनी शोधलंय. हा जो अन्न रसमय कोश हा जड आहे, हा चालवण्यासाठी हलवण्यासाठी एक योजना आत बसवली आहे, त्याला प्राणमय कोश असं म्हटलंय. प्राण नाव का दिलं? प्रकर्षेण आनती इति प्राणा, प्रकर्षेण आनती इति प्राणा, म्हणजे जो जोरदारपणे हलवतो तो प्राण, जडदेहाला हलवण्याचं काम तो करतोय म्हणून प्राण नाव दिलंय. आणि ते करताना तो एका वातावरणातल्या विशिष्ट वायूशी संयोग करतो आणि त्यामुळे शक्ती प्राप्त होते. तो जो वायू त्यालाही प्राणवायू असं नाव दिलेलं आहे. आतला प्राण आणि बाहेरचा प्राणवायू यांचा संयोग होतो आणि शक्ती निर्माण होते. त्या शक्तीने अन्नरसमय कोशाची हालचाल घडते. आता हा प्राणमय कोश झाला. प्राणमय कोश हलवतो हे खरं आहे. आता मी माझ्या घरातून निघून इथे आलो, व्याख्यान देण्यासाठी आलो. बाहेर का नाही गेलो, मंडळीत का नाही गेलो? त्याचं कारण मनाने सांगितलं की इथे भाषण द्यायचे. ते मन हे प्राणमय कोशाच्या आत ठेवलेलं आहे. त्याला मनोमय कोश असं हा तैत्तिरीय उपनिषदकार सांगतोय. तो मनोमय कोश, मन म्हणजे काय? विचार करण्याची जागा म्हणजे मन, विचार करणारी शक्ती म्हणजे मन. मन या शब्दातच त्या धातूचाच तो अर्थ आहे. विचार करणे म्हणजे मन, मनन करणे आपण शब्दप्रयोग करतो ते मनन याच दृष्टीने. आता विचार करायचा म्हटलं तर त्याला मागे ज्ञान असायला लागतं, म्हणून त्याच्या आत ज्ञान ठेवलेलं आहे. पण ते प्रचंड ज्ञान नाहीये, कारण ज्ञान सगळ्या विश्वात भरून आहे, सगळ्या ब्रह्मात भरून राहिलंय. ते सगळं एका देहात मावणं शक्य नाही, म्हणून विशिष्ट मर्यादित ज्ञान त्या देहात ठेवलेलं असतं, म्हणून त्याला विज्ञानमय कोश असं म्हटलंय. मनोमय कोशाच्या आत विज्ञानमय कोश ठेवलेला आहे. तिथे सगळं ज्ञान असतं. सगळं ज्ञान म्हणजे त्या योनीला आवश्यक तेवढं ज्ञान तिथे ठेवलेलं असतं. उदाहरणार्थ माणसाला योग्य तेवढं ज्ञान माणसाच्या विज्ञानमय कोशात, हत्तीला योग्य तेवढं ज्ञान हत्तीच्या विज्ञानमय कोशात, मुंगीला योग्य तेवढं ज्ञान तिच्या विज्ञानमय कोशात. आता इथे बघा, या सभेमध्ये खाली कुठे साखर सांडली असेल माणसांना कुणालाही कळणार नाही, पण मुंगीला बरोबर कळेल साखर आहे म्हणून. ती लगेच बिळात जाऊन बातमी देईल, मुंग्यांची रांग लागेल. कसं कळलं तिला? विशिष्ट ज्ञान तिच्यापाशी आहे जे माणसापाशी नाही. हत्तीला जर सांगितलं एखादी समजा नदी आहे त्याच्यावर फळी टाकले, फळीवरून इकडून तिकडून जायचंय, त्या हत्तीला जर माहुतानी खूण केली की त्या फळीवरून जायचं, तर हत्ती एकदम पाऊल टाकत नाही. तो आधी सोंडेनी फळी दाबून बघतो, खात्री करतो आपलं वजन पेलेल्याची. खात्री पटली तरच पाऊल टाकून पलीकडे जाईल, नाही तर जाणार नाही. कारण हे ज्ञान हत्तीला आहे. एक गंमत म्हणून सांगतो, असं ज्ञान हे ईश्वर देतो. कुत्री मांजरी हे आपल्याला मालकाच्या अंगाला अंग घासतात प्रेम व्यक्त करण्यासाठी, पण ही बुद्धी देवानी हत्तीला दिलेली नाही. हत्तीने आपल्या मालकाच्या अंगाला जर अंग घासलं तर काय अवस्था होईल कल्पना करा. हे ज्ञान ईश्वराजवळ आहे, हत्तीलाही ते ज्ञान आहे. म्हणून हत्ती कधीही लाडत आपल्या मालकाच्या अंगाला अंग घासत नाही. तर हे सगळं विज्ञानमय कोशात ठेवलेलं असतं. त्याच्यात आनंदमय कोश आहे आणि त्याच्यात आत्मा असतो. आनंदमय कोशाचा शोध या ऋषींनी केवळ ध्यान आणि समाधी यामधूनच लावला असला पाहिजे असं माझं खास मत आहे. अनुभवातून आलेलं ते ज्ञान आहे. हा जो आनंद समाधीमध्ये मनुष्य योगी ज्यावेळी आतात जातो त्यावेळी पहिल्यांदा अन्नरसमय कोशातून प्राणमय कोश, मनोमय, विज्ञानमय असा करत आत आत्म्याकडे चाललेला असतो. ज्या क्षणी तो आनंदमय कोशात येतो त्या क्षणी त्याला आनंदच आनंद वाटायला लागतो, म्हणून त्याला हे आनंदमय कोश नाव दिलेलं आहे. त्याच्या पलीकडे गेला आत्म्यापर्यंत की आनंद सुद्धा लुप्त होतो आणि काहीच नाही अशी स्थिती निर्माण होत असते. ही वस्तुस्थिती या तित्तिरी ऋषींनी जाणली ही केवळ ध्यानमार्गाने समाधीमध्ये जाऊन जाणली हे निश्चितपणे सांगता येतं. आनंद मायाचा दुसरा अर्थ आहे. आनंद म्हणजे आनंद हा अर्थ जसा आपण घेतो त्याचा दुसरा अर्थ आधार देणे असंही आहे. आता आत्म्याच्या बाहेर हे पंचकोश आहेत. हे पंचकोश म्हणजे आनंदमय कोशाच्या बाहेरचे चार कोश आणि आत्मा यांना जोडणारा आधार देणारा जो कोश तोही आनंदमय कोश या अर्थाने हे नाव योजलेलं आहे. असे हे पंचकोश, हा पंचकोश सिद्धांत खरोखर जगात एकमेव द्वितीय आहे. तैत्तिरीय उपनिषदातच हा स्पष्टपणे मांडलेला आहे. त्याच्यापुढे आणखीन झेप या तैत्तिरीय ऋषींनी घेतली की ह्या प्रत्येक कोशाची मर्यादा त्यांनी सांगितली आहे. हा जो अन्नरसमय कोश आहे हा भूमीवर कुठेही हिंडू फिरू शकतो, म्हणून भूलोकामध्ये तो हिंडतो असं म्हणतोय. प्राणमय कोश भूवर लोकात कुठेतरी कुठेही हिंडू शकतो,

ज्ञान या पूर्वीच्या ऋषींनी कसं शोधलं, मोठा आश्चर्याचा विषय आहे. पण ध्यानातून किंवा समाधीतून हे ज्ञान मिळतं हे खात्रीने सांगता येतं, तसं या ऋषींनी शोधलेलं आहे. आता हा प्राणमय कोश भूर लोकात कुठेही जातो, पण मनोमय कोश भूर लोकाच्या वर असलेला जो द्यूलोक किंवा स्वर्गलोक त्याच्यात जाऊ शकतो. त्याच्या आतला जो विज्ञानमय कोश आहे तो स्वर्गलोकाच्याही पलीकडे जो महरलोक सांगितलाय, महाचमसाच्या पुत्रांनी त्याचा शोध लावला असं तित्तिर ऋषी म्हणतात, त्या महरलोकात कुठेही जाऊ शकतो. हे वैशिष्ट्य तैत्तिरे उपनिषदांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्या पुढे जो म्हणतोय की आनंदमय कोश सगळ्या ब्रह्मात कुठेही जाऊ शकतो, हे या ऋषींनी शोधलं, केवळ समाधीमध्ये जाऊन शोधलं, स्वतः ते केलं आणि समाधीमध्ये गेल्यावर याची प्रमाणं मिळतात, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. माझ्या जडदेहाने मी या भूलोकी कुठेही हिंडू शकतो. त्यात मी गाडी वापरली, विमान वापरले, तरी हे भूलोकाचीच साधन आहेत हे लक्षात ठेवायचं. म्हणून अन्न रसमय कोशच आहेत. प्राणमय कोशाने वातावरणातून इकडून तिकडे जाता येतं याचा अनुभव मी स्वतः घेतलाय. सान फ्रान्सिस्को या गावातून, अमेरिकेतल्या गावातून मी पुण्यामध्ये काही सेकंदात येऊन पोहोचलो होतो. 1973 सालची गोष्ट आहे. हा झाला प्राणमय कोशाचा अनुभव. मनोमय कोशाने स्वर्गापर्यंत जाता येतं आणि स्वर्गात कोणकोण महापुरुष आहेत हे बघता येतं. मी स्वतः ते बघितलेलं आहे. शिवाजी महाराज, थोरले बाजीराव पेशवे, स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वर्गामध्ये असलेले मी स्वतः बघितलेले आहेत. त्याच्या पलीकडे जो महरलोक आहे तिथे मी माझ्या विज्ञानमय कोशाने गेलो होतो. चार प्रयोग मी असे केले. पहिला मंगळाचा प्रयोग केला. त्यावेळी मला हे पंचकोश वगैरे काही माहीत नव्हतं. दत्त महाराजांच्या कृपेमुळे, दत्त म्हणजे दत्तात्रेय अत्री आणि अनुसया यांचा पुत्र असलेला जो आज देवता मानले गेलेला श्री गुरुदेव दत्त, तो माझा गुरु आणि माझा देव, त्याची साधना मी केली आणि मी 75 सालापासून असं अंतराळात जायला सुरुवात केली. त्यातला पहिला प्रयोग मी मंगळाचा केला 10 ऑगस्ट 1975. समाधीमध्ये गेलो, मंगळावर गेलो, काही क्षणात मंगळावर जाऊन पोहोचलो. 15 मिनिटात समाधी उतरली. बाहेर आल्यावर मी मंगळासंबंधीचे 21 मुद्दे प्रसिद्ध करून ठेवले. वृत्तपत्रात नाही पण 2 मासिकांमध्ये प्रसिद्ध करून ठेवले. 1 वर्षानंतर अमेरिकेने सोडलेलं Viking 1 हे यान मंगळावर जाऊन पोहोचलं आणि त्यांनी दिलेले रिपोर्ट सगळे माझ्याप्रमाणेच होते. म्हणजेच माझ्या त्या विज्ञानमय कोशातून मी मंगळावर गेलेलो होतो, मी महरलोकात गेलेलो होतो आणि तिथे वस्तुस्थिती पाहिली, प्रसिद्ध करून ठेवली आणि ती 100% खरी ठरली. यानंतर मंगळाचा दुसरा प्रयोग केला. Viking 1 आणि 2 यांचं काय होईल बघितलं, तेही प्रसिद्ध करून ठेवलं, तेही 100% यशस्वी ठरलं. 77 साली गुरुवर गेलो. गुरु तर पृथ्वीपासून 50 कोटी मैल अंतरावर आहे. गुरुचं सगळं बघितलं, 18 मुद्दे प्रसिद्ध करून ठेवले सगळे. 2 वर्षानंतर व्हॉयजर या यानाने खरे असल्याचं दाखवून दिलं. मग शनीचा प्रयोग केला. शनीचे 4-5 मुद्दे सांगितले, ते सगळे खरे ठरले. हे सगळं माझ्या विज्ञानमय कोशाने केलं. त्यावेळी मला हे माहीत नव्हतं. नंतर ह्या तैत्तिरीय उपनिषदाचा अभ्यास केल्यावर हे सगळं कोडं मला उलगडलं. आता हा जो महरलोक आहे त्याच्या पलीकडे जे काही आहे ते तैत्तिरीय उपनिषदाला माहीत नव्हतं. त्यानंतर जन, तप आणि ब्रह्म किंवा सत्यलोक हे नंतरच्या लोकांना सापडलेले आहेत. आपल्या सूर्यमालेतलं जे आवार ते महरलोक, सूर्यमालेच्या बाहेर पण आपल्याच गॅलेक्सीत म्हणजे आकाशगंगेत आहे तो तपलोक, आकाशगंगेच्याही बाहेर जो लोक आहे तो सत्यलोक आहे, त्यालाच ब्रह्म असं म्हटलेलं आहे. पण या तैत्तिरीय उपनिषदाने महरलोकापासून पुढे सगळं ब्रह्मच गृहीत धरलेलं आहे आणि त्याला धरून त्यांनी वर्णनं केलेली आहेत. या उपनिषदाने जे सांगितलंय त्याचा जर आपण प्रत्यक्ष अभ्यास केला आणि प्रमाण धुंडायला सुरुवात केली तर प्रमाण निश्चित मिळतात हे याच्यावरून आपल्याला दिसतं. आता हा इतका सगळा शोध या तित्तिरी उपनिषदकारांनी लावलेला आहे, तो सगळा उपनिषदात त्यांनी लिहून ठेवलाय, आपल्या शिष्यांना शिकवलाय. पण ह्या पंचकोशांचं पुढे कुठल्याही माणसाने जास्त संशोधन केलेलं आढळत नाही. त्या दृष्टीने माझे हे अनुभव अत्यंत महत्वाचे आहेत. आता या तैत्तिरीय उपनिषदाने विश्व कसं निर्माण झालं ते सांगितलं. वेदामध्येही विश्वाच्या उत्पत्तीचा सिद्धांत नासदे सूक्तामध्ये दिलेला आहे. त्याच्याशी साम्य असलेलं तैत्तिरीय उपनिषदात लिहिलंय. त्यांनी सांगितलंय तैत्तिरीय उपनिषदाने की आधी फक्त आत्माच केवळ होता,

0: आत्म्यांनी स्वतःपासून आकाश बनवलं, आकाशातून आत्म्यांनी वायू बनवला, मग तेजतत्व, मग आपतत्व, मग पृथ्वीतत्व आणि पृथ्वीतत्वावर बाकी सगळं निर्माण झालं। बघा, आधी आत्मा, मग आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी ही पंचमहाभूत आत्म्यापासून निर्माण झाली हे तैत्तिर उपनिषद सांगत। याच्या उलट ऐतरे उपनिषदांनी सांगितलंय, त्यांनी विश्वाचा उत्पत्तीचा सिद्धांत जो ऐतरेयाने दिलेला आहे तो थोडा वेगळा आहे। सांगतो आत्मा आहे पहिल्यापासून हे तो सांगतो, कारण तो चिरंजीव आहे। चिरंजीव म्हणजे अमर आहे, अमृत आहे, अशा अक्षय आहे, अशा तऱ्हेची विशेषणं त्यांनी वापरलेली आहेत। म्हणजे अगदी सुरुवातीला मी सांगितलं, जी शक्ती या विश्वामागे आहे ती शक्ती कधी नष्ट होत नाही, म्हणून ती आत्मा या नावाने वर्णन केलेली आहे। यांनी पहिल्यांदा आकाश निर्माण केलं आणि त्यात लगेच वायू निर्माण केला। या दोन्हीला एकत्रितपणे हा ऐतरेय ऋषी सांगतो की आंब निर्माण केलं। आंब म्हणजे आकाशात असलेला वायू। हा ऐतरेय उपनिषदकार हा ऋग्वेदाचा अनुयायी होता आणि म्हणून ऐतरेय उपनिषद हे ऋग्वेदाचं उपनिषद मानलं जातं। ते बहुतेक या तैतरेय उपनिषदाच्याही आधीचं हे उपनिषद आहे असं वाटतं। हा ऐतर ऋषी अध्यात्मात खूप प्रगत झाला होता, अत्यंत शुद्ध असं त्याचं मन आणि शरीर झालं होतं, म्हणून तो 116 वर्ष जगला असं पुढल्या काही उपनिषदात लिहून ठेवलेलं आहे। एवढं आयुष्य गाठणारा फार विरळ सापडतो, पण तो आहे। या ऐतरेयांनी असं म्हटलं की आत्म्याने ठरवलं लोक निर्माण करायचे आणि मग त्यांनी पहिल्यांदा आंब, मग मरीची, मग मर आणि आप हे निर्माण केले। बघा, त्यांनी जो अनुक्रम दिलाय तो असा, पहिल्यांदा आंब, मग मरीची, मग मर आणि मग आप। आंब म्हणजे आत्ता सांगितल्याप्रमाणे आकाश आणि वायू एकत्र यांचा मिळून आंब हा लोक झाला। याच्यापासून पुढे मरीची निर्माण झाले। सूर्याला मरीची नाव आहे तुम्हाला माहिती आहे, म्हणजे सूर्यासारखे तेजोगोल निर्माण झाले ते मरीची। या मरीचीपासून पहिल्यांदा मर लोक तयार झाला असं ऐतरेय म्हणतोय। मर लोक म्हणजे मृत्यू लोक, म्हणजे पृथ्वी किंवा ग्रह हे म्हणायचं, आणि त्यानंतर आप हे निर्माण झालं। आता बघा, तित्तिरी सांगतोय आधी आप मग पृथ्वी, ऐतरेय सांगतोय आधी पृथ्वी आणि मग आप। हे कसं काय, हे कडं कोडं कसं सुटायचं? हे एकदम कोडं सुटणार नाही, कारण दोघांनी सत्य तेच सांगितलेलं आहे। याचा अर्थ एकच की नुसती एकाने दुसऱ्याची री ओढणं हे काम तिथे नव्हतं, प्रत्येकजण स्वतंत्रपणे संशोधन करत असे। आणि म्हणून तैत्तिरीयांनी जे मांडलं त्याच्यापेक्षा थोडं वेगळं मत ह्या ऐतरेय ऋषीने मांडलंय। त्यांनी जे सांगितलंय ते किती खरं आहे ते आजच्या सायन्सला धरून तुम्हाला दाखवतो। आता बघा, आकाश, वायू, तेज, आप, पृथ्वी हे आजच्या सायन्सनी मानलेलं आहे। आधी आप आणि मग पृथ्वी, कारण आपली पृथ्वी आजच्या सायन्सनुसार पहिल्यांदा केवळ पाण्याचा गोळा होती, हळूहळू पाणी कमी होत गेलं आणि भूमी निर्माण झाली, म्हणून आधी आप आणि मग पृथ्वी हे आजच्या सायन्सला धरून बरोबर आहे आणि त्याला धरून तैत्तिरीय उपनिषदातलं विधान खरं ठरतं। पण ऐतरेय चुकलं असं म्हणता येत नाही, कारण ऐतरेय म्हणतोय आधी मर आणि मग आप। मंगळाचं उदाहरण घ्या, मंगळावर मर आहे, म्हणजे काय भूलोक तिथे आहे, पृथ्वी बनली आहे, मग एक प्लॅनेट बनलाय, एक ग्रह बनलेला आहे, पण पाणी नाही आहे तिथे। पाणी केव्हा तरी पुढे निर्माण होईल? म्हणजे हा ऐतरेय सांगतोय ते बरोबर आहे। आता शुक्र जर घेतला तिथे काहीतरी आहे, म्हणजे एक लोक बनलेला आहे, पण तिथे पाणी आजही नाही, पुढे केव्हा तरी पाणी निर्माण होईल। म्हणून ह्या ऐतरेयाचं म्हणणं सुद्धा खरं आहे हे मानायची वेळ येते।
1: सादर झालेला कार्यक्रम वेद आणि वेदातील विज्ञान, व्याख्याते ब्रह्मर्षी डॉक्टर पवी वर्तक, निर्मिती राजेश खेले, प्रस्तुती आणि ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत वेदांमधली वैज्ञानिक तत्व उलगडून दाखवणारी मालिका वेद आणि वेदातील विज्ञान. व्याख्याते होते ब्रह्मर्षी डॉक्टर प. व्ही. वर्तक. निर्मिती श्री राजेश खेले. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत सोहिराबाईंची भक्तिरचना. संगीत आहे विमल लुकतुके यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे मूलाधार मानले गेलेले ग्रंथ म्हणजे वेद. वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान किंवा विद्या. या वेदांमध्ये अनेक वैज्ञानिक बाबींची उकल केली आहे. वेदांमधल्या याच वैज्ञानिक बाबींची सविस्तर माहिती देणारा कार्यक्रम सादर करत आहोत, वेद आणि वेदातील विज्ञान. वक्ते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प. वी. वर्तक. वेद आणि वेदातील विज्ञान भक्तीसुधावरून ऐका दररोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातील हा 9वा श्लोक आहे. नको रे मना द्रव्य ते पुढी लांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पाप साचे. घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मनासारखे दुःख मोठे. समर्थ तळमळून सांगतात, हे मना, तू दुसऱ्याच्या द्रव्याची अभिलाषा म्हणजे इच्छा धरू नकोस. जो पैसा म्हणजे धन वस्तू आपली आपल्या मालकीची नाही, ती घेण्याचा तिच्याबद्दल वासना मनात धरण्याचा आपल्याला काही अधिकार नाही. दुसऱ्याची वस्तू मागणं, लुबाडणं, चोरून घेणं, बलात्कारानं मिळवणं एवढंच नव्हे तर त्या गोष्टीबद्दल मनात हाव बाळगणं हे देखील पाप आहे. रेस, लॉटरी, जुगार या मार्गानेही दुसऱ्याचं धन लुटणं हे देखील पापातच जमा होतं. खरं तर स्वकष्टार्जित म्हणजे आपण स्वतः कष्ट करून नोकरी व्यवसायात जे धन मिळवू तेवढंच आपलं धन. वाढवलेल्याजित मिळकतीसाठी होणारी भाऊबंदकीची भांडणं, त्यासाठी कोर्ट कचऱ्या हे देखील कळत नकळत पापातच जमा होतं. जे खरोखर आपलं स्वतःचं आहे तेवढ्यातच आपला दैनंदिन खर्च भागवून थोडाफार दानधर्म परोपकार करून समाधानाने जीवन जगणं हेच योग्य आहे. स्वतः मिळवलेले देखील सर्वच्या सर्व स्वतःसाठीच खर्च करणं हे देखील योग्य नाही. त्या मिळकतीतून आपल्या कुटुंबाच्या पोषणाबरोबरच जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी, नोकर यांच्यासाठी त्यांच्या गरजेनुसार काही धन खर्च करणं हे आवश्यक आहे. त्याशिवाय आपल्या भविष्यासाठी, वृद्धापकाळासाठी, आजारपणासाठी काही द्रव्य संचय करून ठेवणं हे रास्त आहे. पण त्यासाठी इतरांच्या द्रव्यावर डोळा ठेवून त्याची इच्छा धरणं, त्यासाठी नाना खटपटी करणं हे पापातच जमा होतं. सामान्यतः चार पाच प्रकारची मंडळी आपल्याला समाजात आढळतात. एक असतात फक्त स्वतःपुरता धनसंचय करणार, दुसरे आहेत ते आपले कुटुंब, मुलं बाळं यांच्यासाठी धन मिळवून त्यांची भविष्याची तरतूद करणं. बहुसंख्य मंडळी या सदरात येतात, ही स्वार्थी मंडळी. तिसरी आहे ती आपल्या संसाराची गरज भागवून यथाशक्ती थोडाफार विचार समाजाचा, देशाचा करून त्यासाठी धनाचा वापर करणं, ही स्वार्थाबरोबर परार्थ साधणारी मंडळी ही त्यापेक्षा बरी. चौथ्या प्रकारची आहे ती आपल्या स्वार्थाचा विचार जरा देखील मनात न धरता आपलं तन मन धन सर्व समाजासाठी देण्यासाठी त्याच्यावर वळून टाकणारी स्वार्थत्यागी मंडळी जी आहेत ही आपल्याला आदर्शभूत आहेत. सर्व संत मंडळी या पातळीवर जीवन जगतात, परंतु अशी मंडळी समाजात फार क्वचित आढळतात. आणि पाचवी जी प्रकार आहे या सर्वांचं अगदी उलट टोक गाठणारी काही मंडळी आहेत, ती दुसऱ्याचा घात करून धन मिळवणं, भ्रष्टाचार, लाच, चोरी, दरोडे, लुटालूट या मार्गाने धन मिळवणारी आणि त्याचा संचय करणारी मंडळी ही अधम प्रवृत्तीची मंडळी आहेत, अत्यंत त्याज्य आहेत. संत सांगतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. पैसा हा योग्य नीतीच्या मार्गाने मिळवणे आणि धनाचा उपयोग देखील योग्य प्रकारे नीतीला धरून खर्च करणं हा चांगला मार्ग आहे. काही साधक भक्त मंडळी स्वकष्टाने आलेला पैसा प्रथम देवापुढे ठेवतात. त्या धनाचा मालक ईश्वरच आहे असा भाव अंतःकरणात ठेवून आवश्यक तेवढा त्याच्याकडून मागून घेतात. आहे तितुके देवाचे ऐसे वर्तने निश्चयाचे. आपण घर, ब्लॉक, त्यातल्या वस्तू या सगळ्या ईश्वराच्या मालकीच्या असून आपण त्याच्या घरी त्याचे पुजारी विश्वस्त म्हणून राहत आहोत. त्यांनी आपल्यावर ज्या कुटुंबाचा भार सोपवला आहे त्यांची काळजी आपण ईश्वराची आज्ञा म्हणून उत्तम प्रकारे पार पाडायची आहे. या सर्व कार्यात मी करता नसून राम करता आहे हा भाव अंतःकरणात जपायचा आहे. ही भूमिका फार चांगली. ईश्वर प्राप्तीच्या दृष्टीने ही दृष्टी फार उपयोगी पडते. समर्थ म्हणतात, अति स्वार्थ बुद्धीने जे आपण करू ते पापात जमा होतं. स्वार्थ असावा पण तो अति नसावा आणि कोणतीही गोष्ट विकार मर्यादित असावेत, अति होऊन देऊ नयेत. आणि ज्या कर्मापासून पापाचा संचय होत जातो ते कर्म खोटं आहे. प्रत्येकाला आपल्या बरा वाईट कर्माची फळं केव्हा ना केव्हा तरी भोगावीच लागतात. त्यातून कोणीही कधीही सुटू शकत नाही. बहुतेकांना असा प्रश्न पडतो की समाजात काही मंडळी कोणत्याही मार्गानं पैसा मिळवून बंगला गाडी घेतात, अनेक भोग्य वस्तू त्या पैशाने खरेदी करून आनंदात विलासी जीवन जगतात, त्याचं काय? तर पैशाने विकत घेता येणाऱ्या वस्तू ही श्रीमंत मंडळी खरेदी करतात, त्याचा भोगही घेतात, हे खरं आहे. पण ती खरोखर सुखी आनंदी असतात असं नाही. त्यांना नाना प्रकारचे भय असते. धन मिळवणं कठीण, त्यापेक्षा ते सांभाळून ठेवणं जास्तच कठीण. ते धन मिळवतात पण मनस्वास्थ्य, समाधान, शांतीला पारखं होतात. नाना प्रकारच्या चिंता त्यांना व्यग्रता आणतात. सुखानं झोप लागत नाही, कशाच्या तरी भीतीनं ते व्यापलेले असतात. त्याचा परिणाम श्रीमंती व्याधी नाना प्रकारच्या शरीर पोखरतात, निद्रानाश, रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, एक ना दोन, यात काय समाधान आहे? म्हणून शहाण्या माणसानं प्रामाणिकपणे पैसा मिळवावा, विचारपूर्वक त्याचा विनियोग करावा, शांती समाधान जीवाने अशा तऱ्हेनं जीवन जगावं. नाना खटपटी करून जे पापकर्म हातून घडतं त्याचे भोग भोगायला प्राप्त होतो आणि ते कर्म मनाजोगतं झालं नाही तर त्यापासून पुन्हा दुःख आहे. यासाठी विवेकानं वागावं, आपण जीवन कसं जगावं हे निश्चित ठरवून त्यानुसार आपला आचार विचार ठेवावा. हरिओम तत्सत. श्रीराम.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया संत मुक्ताबाईंची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे उत्तरा केळकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे भाग्यश्री केसकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

0: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भक्ति सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा. भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया अशोकजी परांजपे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे कुमुदिनी पेडणेकर आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
1: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना। संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा।

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
1: श्रोते हो, आता ऐकूया सुधीर मोघे यांचं गीत, संगीत मीना खडीकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार 6:00. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00. भक्तिसुधावरून ऐका रोज 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज 8:00 याचं पुनःप्रसारण 8:00.
3: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी 10:30 आणि 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित शिवकुमार शर्मा यांनी संतूरवर वाजवलेला राग चारुकेशी.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित शिवकुमार शर्मा यांनी संतूरवर वाजवलेला राग चारुकेशी. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा।
0: श्रोते हो, आता ऐकूयात सद्गुरु श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर।

श्रोतेहो ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

गोष्टी सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00.

श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात. भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तिसुधावर.
2: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 वाजता आणि रात्री 11:00 वाजता.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज 7:00 वाजता.
2: भक्तिसुधावरून ऐका रोज 8:00 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज 8:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 8:00 वाजता. भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
3: निशंक हो, निर्भय हो मनारे.
2: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण 6:30 वाजता.
0: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाम मंत्र।

0: श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ति सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया बुधवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आता ऐकूया पुरुषोत्तम दारव्हेकर यांची गीतरचना. संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं आणि स्वर आहे डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचा.

0: श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आणि स्वर सुधीर फडके यांचा.
1: अगाईटला पांडुरंगा

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची अभंगरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

आजचं नक्षत्र आहे स्वाती नक्षत्र। सिंहयानाची वेळ उत्तर रात्री 12:42 आहे। संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज वेळापूरहून निघून ठाकूरबुवाची समाधी इथे तिसरं गोल रिंगण, त्यानंतर तोंडले बोंडले, पुढे संत सोपानदेवांची भेट, त्यानंतर वाडी कुरोली आणि शेवटी भंडी शेगाव इथे मुक्कामी पोहोचणार आहे। यातल्या तोंडले आणि बोंडले या दोन गावांच्या मध्ये एक नंदाचा ओढा आहे। त्या नंदाच्या ओढ्यातून माऊलीची पालखी खांद्यावरून नेली जाते। जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांची पालखी आज बोरगाव इथून निघून पिराची कुरोली इथे मुक्कामी पोहोचणार आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। भगवद्गीतेच्या महतीविषयी सांगताना परमपूज्य स्वामी वरदानंद भारती म्हणतात, कर्म, भक्ती, ज्ञान आणि योग या चारही साधनांचा उत्कृष्ट समन्वय गीते इतका उत्तम रीतीने दुसऱ्या कोणत्याही ग्रंथात साधलेला नाही। यासाठी गीता हा ग्रंथ तरुणांनी आणि प्रौढांनी एक जीवनशास्त्र म्हणून जिव्हाळ्याने अभ्यासला पाहिजे। पण दुर्दैवाने 20 ते 50 या वयामधली पिढी गीताभ्यासाकडे क्वचितच वळते। 50 वर्ष वयाच्या पुढे किंवा खरं तर 60 पुढे गीता ही काय भानगड आहे पाहूया म्हणून लोक बहुधा इकडे वळतात, पण त्यावेळी त्या वाचनाचा व्हावा तितका उपयोग होत नाही। पूर्वसंस्कार इतके दृढ असतात की वेगळं काही शिकणं आणि त्यातूनही ते आचरणात उतरवणं जवळजवळ अशक्य होतं। उतारवयात मनबुद्धीची कार्यक्षमता आणि शरीराचं आरोग्य एखाद्या व्यक्तीत चांगलं असू शकतं, तेवढ्या प्रमाणात त्यांना उपयोगही होतो। मी सांगतोय याचा अर्थ वृद्धाने गीता ऐकू नये असं नाही, तर तरुणांनी गीतेकडे विशेष लक्ष द्यावं म्हणून मी सांगत आहे। कर्तृत्वमय जीवनाचा मोठा कालखंड ज्यांच्या पुढे आहे, त्यांनी जर गीतेचं श्रवण आणि मनन केलं तर त्या योगाने केवळ त्यांचा किंवा त्यांच्या कुटुंबाचाच नव्हे तर समाजाचा आणि राष्ट्राचाही दूरगामी लाभ होण्यासारखा आहे।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत भविष्य पुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण, श्री योगेश्वर महाराज देशपांडे, पिंपळनेर. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी, पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज, पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: सुमंत ऋषी सांगतायत की ब्रह्मदेव आणि कार्तिकेय यांच्यात झालेला संवाद मी सांगतो, सूर्य महात्म्या संदर्भातच आहे. कार्तिकेयाने म्हटलं ब्रह्मदेवाला की मी सूर्य लोकाला गेलेला असताना एक विशेष असं दृश्य बघितलं, विलक्षण दृश्य बघितलं. हे दृश्य बघून सुद्धा मला मोठं आश्चर्य वाटलं. ते दृश्य त्याचा अर्धवोध जेव्हा झाला आणि ते ब्रह्मदेवालाही त्याचं कारण विचारताय, ब्रह्मदेवाने त्या प्रसंगासंदर्भात सांगितलं की एक व्यक्ती जेव्हा त्या दिव्य विमानामध्ये बसून सूर्यलोकामध्ये त्याचं आगमन झालं तेव्हा सूर्यनारायण स्वतःच्या सिंहासनावरून उठलेत आणि त्या व्यक्तीला त्या सिंहासनावर विराजमान केलं. एवढा मान दिला, एवढा दर्जा त्याला प्राप्त झाला. कशामुळे प्राप्त झाला? स्वतः हात धरून सूर्यनारायण त्याला त्या आसनावर बसवत आहेत. काय असेल त्या व्यक्तीचं सामर्थ्य, काय केलं असेल सत्कर्म त्याने? त्यावेळेला त्याचं जो वृत्तांत या ठिकाणी सांगितला, तर हा पृथ्वीवरती या अयोध्या नगरीमध्ये राहणारा एक धनपाल नावाचा वैश्य, त्याने आपल्याकडे जे काही संपत्ती आहे, पैसा आहे, त्याच्यातून सूर्य मंदिर निर्माण केलं आणि हे सूर्य मंदिर निर्माण करून त्या सूर्य मंदिरामध्ये सूर्य महात्म्य वाचावं, पुराण वाचावं, त्याची कथा सांगावी याची व्यवस्था केली. आणि कालांतराने या व्यक्तीचा मृत्यू झाला. जीवनभर त्याने सूर्य महात्म्य वाढवण्यासाठी प्रयत्न केला किंवा सूर्यपुराण हे सांगण्यासाठी हे केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याला प्रत्यक्ष सूर्यदेवाने आपलं स्थान देऊ केलं, इतकी कृपा त्याच्यावर झाली. दुसरा जो होता तोही त्याच ठिकाणी राहणारा, पण त्याने पुराण श्रवण केलं आणि ते पुराण श्रवण करून त्याने केवळ दानदक्षिणा दिली किंवा सत्कार काय त्याला जे यथायोग्य करायचं त्याने केलं, श्रवण केलंय. एकाने आयोजन केलं, एकाने श्रवण केलं, तरी सुद्धा दोघांना जर एवढा सन्मान सूर्यदेवतेकडून प्राप्त झाला. या ज्या कथा या ठिकाणी सांगितल्या त्यात सूर्यदेवांचं, भगवान सूर्यनारायणचं वाक्य आहे की असे जे कोणी लोक आहेत ते मला किती प्रिय आहेत की न यमो न यमी चापी न मंदो न मनुस्तथा तपती न तथा अनविष्टा यथेष्टो वाचको मम. जे कोणी असे महात्म्य सांगणारे ऐकणारे आहेत, माझ्याबद्दलचं महात्म्य सांगणारे आहेत, ते इतके मला प्रिय आहेत की मला माझा परिवार सुद्धा तेवढा प्रिय नाही. न यमो यमराज माझा मुलगा असून सुद्धा, न यमी यमुना नाही, न मंदो शनैश्चर नाही, न मनु माझा पुत्र मनु सुद्धा मला प्रिय नाही, पत्नी सुद्धा प्रिय नाही, जेवढाही व्यक्ती मला प्रिय असते. म्हणून सूर्याच्याकडून सूर्य महात्म्य आयोजन करणारा, श्रवण करणाऱ्याला, सांगणाऱ्याला सुद्धा तेवढा लाभ झाला. नाहीतर शुकदेवाने सुद्धा कथेच्या बाबतीत सांगितलंच आहे की वक्तारम पृच्छकम श्रोत्रुम तत्पाद सलिलम. जी तिघही पवित्र होतात, भगवंताची कथा ऐकणारे, ऐकवणारे आणि विचारणारे सुद्धा तिघही पवित्र होतात, वक्तारम पृच्छकम श्रोत्रुम. तसं या ठिकाणी सूर्य द्वारा या दोघांचा जो सन्मान झाला त्याबद्दलचं वर्णन आलं. अशा रीतीने सूर्य हा विषय या ठिकाणी जो बघितला मोठा विस्तृत भाग आहे. आपण केवळ सूर्य या विषयावरतीच थांबून चालणार नाही, पुढे सरकावं लागेल. पुढच्या ज्या तिथी संबंधाने म्हटलंय, म्हणजे एकंदर ज्या प्रतिपदा तिथी, ब्रह्मदेवाचं प्रतिपादन, ती अग्नीची तिथी मानली जाते. द्वितीय अश्विन कुमारांची तिथी अथवा पुन्हा ब्रह्मदेवाचाही भाग त्यामध्ये आहे. तृतीय गौरी आणि कुबेर यांच्या संबंधातली तिथी आहे. चतुर्थी गणेशासंबंधीची तिथी आहे. पंचमी नागदेवतेची तिथी म्हटली. षष्ठी कार्तिकेय आणि सप्तमी सूर्य. अष्टमी तिथी रुद्रासंबंधाने सांगितली. या ठिकाणी रुद्रदेवतेची तिथी म्हटलेली आहे. नवमी तिथी देवीच्या संदर्भात म्हटली. अर्थात या तिथींचा केवळ उल्लेख केला आहे, त्याचा कथाभाग या ठिकाणी मांडलेला नाही. कारण पुन्हा तेच भविष्य पुराण सूर्य यासाठी सूर्याचं विशेष वर्णन केलेलं आहे. दशमी तिथी यमराजांची तिथी म्हटलेली आहे. दशमी तिथी यमराजांची तिथी म्हटली आणि एकादशी ही विश्वे देवांची तिथी आहे आणि द्वादशी ही विष्णूंसाठी तिथी आहे. म्हणून द्वादशी तिथी जेव्हा स्मार्त आणि भागवत एकादशीचा जो विवाद असतो तो यासाठीच आहे. दशमी विद्ध तिथी निषिद्ध मानली भागवत संप्रदायामध्ये, जी एकादशी सह द्वादशी तिथी तिला एकादशीचं मानण्यात आलं. एकादशी विद्ध तिथी पाहिजे, द्वादशी दशमी विद्ध तिथी मानली नाही. की ज्या दिवशी दशमी आणि एकादशी एकत्र असेल ती तिथी भागवत संप्रदायासाठी मानली नाही. याचं कारण असं आहे की द्वादशी ही तिथी विष्णूंची तिथी आहे आणि द्वादशीला सर्वाधिक महत्व आहे. कोणा एकादशीला कसं काय महत्व दिलं, पण एकादशी सह द्वादशी असा विचार जो आहे. त्रयोदशी ही कामदेवाची तिथी म्हटली आणि चतुर्दशी ही अथवा शिवरात्रीसह असणारी प्रदोष काळ म्हणा चतुर्दशी ही शिवशंकराची तिथी मानली आणि अमावस्या ही पितरांची तिथी म्हटली. अशा रीतीने या सर्व तिथींचा उल्लेख या ठिकाणी येतो. तसंच या ब्राह्मपर्वामध्ये जी भगवान सूर्यनारायणाचा विषय तो मोठ्या विस्तृत रीतीने मांडलेला आतापर्यंत आहे तो बघण्याचा प्रयत्न केला. शेवटी स्वतः भगवान सूर्यनारायण या ज्या सांगतात तेवढा उल्लेख करून आपण ब्राह्मपर्वाला विराम देऊन पुढच्या पर्वामध्ये प्रवेश करू. बरासा विस्तृत विषय आहे ब्राह्मपर्वाचा. पण आता भगवान सूर्यनारायण स्वतः जे सांगतात की सांबाने सहस्र नामासह स्तुती केली हे म्हटलंय, पण त्यातही स्वतः भगवान सूर्यदेव सांगतायत की सहस्र नाम नाही पण माझे हे 21 नाव जरी घेतलेत तरी ती व्यक्ती मला अतिशय प्रिय असते. 21 नामांचा विषय, जे सहस्र नामाचं फल आहे तेच 21 नामातही प्राप्त होतं हे सूर्यवचन आहे. वैकर्तनो विवस्वांश्च मार्तंडो भास्करो रवि लोक प्रकाशकः श्रीमान लोक चक्षुर ग्रहेश्वरः लोक साक्षी त्रिलोकेशः कर्ता हर्ता तस्मिन् स्त्रः तपनस्तापनश्चैव शुचिस्सप्ताश्ववाहनः गभस्य हस्तो ब्रह्मा च सर्वदेव नमस्कृतः. अशी 21 नाम सूर्याची आहेत. त्यातलं पहिलं नाव आहे विकर्तन. सूर्याचं पहिलं नाम आहे विकर्तन. म्हणून तर अर्थात कर्णाचं नाव वैकर्तन हे वेगळ्या दृष्टीने पडलं. कर्णाचं एक नाव आहे वैकर्तन. कर्णाच्या अंगावरती उपजत जी कवचकुंडलं आहेत आणि ती कवचकुंडलं छेदल्यानंतर त्याला वैकर्तन म्हटलंय. कर्णाला अंगावरची कवचकुंडलं काढून घेतल्यानंतर वैकर्तन म्हटलंय. पण इथं सूर्याचं नाव अर्थात विकर्तन दोन्ही दृष्टीनं तो सूर्याचा पुत्र म्हणून तो वैकर्तनही होतो, कवचकुंडलं काढून घेतलं म्हणून सुद्धा वैकर्तन तो होतो. इथं विकर्तन या शब्दाचा खरा अर्थ काय आहे तो मांडलेला आहे. तो विकर्तन म्हणजे विपरीत गोष्टींना दूर करणारा, विपत्तींना दूर करणारा तो विकर्तन आहे. ज्या ज्या काही विपत्ती येणार असतील त्या विपत्तींना दूर करणारा तो विकर्तन. दुसरं नाम सांगितलंय की वैकर्तनो विवस्वांश्च. विवस्वान हे नाम सांगितलं अर्थात विवस्वान म्हणजे जो अखंड प्रकाशमय आहे. प्रकाश पुंज म्हणण्यापेक्षा त्याला दुसरं शब्दच नाही त्यासाठी. प्रकाश म्हणजे प्रकाश, अखंड प्रकाश रूप. किंबहुना प्रकाश शब्दाला अर्थ प्राप्त होईल त्याच्यामुळे. प्रकाश या शब्दाला खरा अर्थ प्राप्त होतो सूर्यामुळे. म्हणून विवस्वान म्हणजे अखंड प्रकाश रूप जो आहे तो हा त्याचा अर्थ आहे. तिसरं नाम ज्याचं मार्तंड म्हटलं की जणू तो मृत स्वरूपात असलेला या अंड्यामध्ये बराच काळ त्याने निवास केला आणि मग प्रकट झाला म्हणून तो मारतंड आहे. मृत स्वरूप असणारं अंड जे हिरण्यांड म्हणून नंतर आहे, पण आधी मारतंड. ब्रह्मांडाच्या बाबतीत तसंच म्हटलंय. ब्रह्मांडाची जेव्हा निर्मिती किंवा विराट पुरुषाची निर्मिती श्रीमद भागवतामध्ये मांडलेली आहे की विराट अंड निर्माण झालाय. सहस्त्र परिवत्सरान हजारो वर्षपर्यंत ते अंड जलामध्ये व्याप्त आहे, पाण्यात पडलेलं आहे, जलाने व्याप्त आहे. सहस्त्र परिवत्सरान मृतेंड एष एतस्मिन, ते मृत स्वरूपात आहे, चलन वलन करू शकत नाही. अनेक गोष्टी निर्माण झालेल्या आहेत तरी ते चलन वलन करू शकत नाही, म्हणजे हे निष्क्रिय स्वरूपामध्ये आहे. पण जेव्हा चैतन्याने त्याच्यामध्ये प्रवेश केला, ब्रह्माने त्याच्यात प्रवेश केला, तेव्हा ते मृतांड ब्रह्मांडात परिवर्तन झालं, त्याचं सुरू होतं. नाहीतरी काय मोठा कारखाना निर्माण केला आहे, मोठी मशिनरी सगळी बसवलेली आहे, पण ती सगळी निष्क्रिय असते जोपर्यंत एक बटन दाबत नाही तोपर्यंत. जेव्हा तो प्रवाह सुरू झाला की ती सगळी चक्र आपोआप फिरू लागतात, त्याला म्हणतात ब्रह्मांड. सगळी चक्र आपोआप फिरू लागतात, पण ते एक बटन, ती चैतन्य रूपे जेव्हा ऊर्जा आतमध्ये शिरली की सगळं ब्रह्मांड म्हणून ते होतं, नाही तर मृतांड, मृतांड स्वरूपामध्ये असत. तसं या ठिकाणी मार्तंड हे नाव जे आहे की तो ज्याने अनेक दिवसपर्यंत मृत स्वरूपात त्या अंड्यात कालावधी व्यतीत केला आणि मग नंतर प्रकट झालेला आहे. त्याचप्रमाणे भास्कर हे नाम आहे. आता विवस्वान म्हणजे स्वतः प्रकाश रूप आहे आणि भास्कर म्हणजे स्वतःपासून इतरांना प्रकाशमय करणारा, दुसऱ्यांना प्रकाशित करणारा, तेजस्विता पुरवणारा तो भास्कर आहे. दुसऱ्यांना अर्थात दुसऱ्यांच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण करून त्यांना तेजोहीन करणारा भास्कर नाही. नाहीतर अशोक नामाचा अर्थ तो म्हटलं ना की अशोक म्हटलं कायम शोक करत राहतो, अशातला भाग. आता भास्कर दुसऱ्यांना उत्तेजित करणारा, प्रेरित करणारा, त्यांना संजीवनी देणारा तसा आहे तो भास्कर. नंतर या ठिकाणी जे वैकर्तनो विवस्वांश मार्तंडो भास्करो रवी हाय, या ठिकाणी तेजा संबंधीचं हे नाम आहे. लोक प्रकाशक, लोक प्रकाशक विविध लोकालोक जे आहेत त्यांनाही प्रकाश प्राप्त करून देणार आहे. श्रीमान हे नाम आहे या ठिकाणी. श्रीमान अर्थात ऐश्वर, या दृष्टीने हा श्रीमान शब्द आहे की ज्याच्यामुळे समृद्धी ऐश्वर म्हणजे तेजस्विता प्राप्त होते. आठवं नाम सांगितलं भगवान सूर्यनारायण, त्यांचं नाव आहे लोकचक्षुः. प्रत्येकाकडे ज्याची दृष्टी आहे तो सर्व द्रष्टा आहे, सर्वदृक आहे, सर्व बघू शकणारा, म्हणून तो सूर्याचं नाम आहे लोकचक्षु. सर्व ग्रहांचा स्वामी असल्यामुळे पुढचं नाम आहे ग्रहेश्वर. लोक प्रकाशक श्रीमान लोकचक्षुर ग्रहेश्वर, इतर ग्रहांचा तो स्वामी आहे, लोकसाक्षी आहे, लोकांचा आधारे कर्म घडतं त्याचा साक्षीदार आहे. तीनही लोकांना जो प्रकाश पुरवतो भू भुवा स्वहा, त्रैलोक्यामध्ये प्रकाश पुरवणारा म्हणून तो त्रिलोकेश आहे. तसाच तो करताही आहे आणि हरताही आहे. अंधकाराचं हरण करणारा आणि ऊर्जा निर्माण करणारा, करता हरता. तमिस्रहा हे सुद्धा नाम जे आहे ते पापी भावना, अंधकाराची भावना दूर करणारा तो आहे तमिस्रहा. तमिस्र म्हणजे पाप आहे, तम म्हणजे अज्ञानपणा आहे, अंधकार. तम या शब्दाचे अनेक अर्थ होतात. तम शब्दा जसं अज्ञान हाही अर्थ होतो, तम शब्दाचा अंधकार अर्थ होतो, तसं या ठिकाणी तमिस्रहा म्हटलं. तपन हे एक त्याचं नाम आहे. स्वतःही तप्त होणारा आणि दुसऱ्यालाही तापन, तप्तता देणारा. सतराव नाम आहे शुची, अत्यंत पवित्र असणारा. अठरावं नाम आहे भगवान सूर्यनारायणचं सप्ताश्व वाहन, सात अश्वांचं वाहन रथाला, जसे सात अश्व जे सप्त छंद बघितले, अनुष्टुप पंक्ती बृहती गायत्री उष्णिक इत्यादी जे सप्त छंद आहेत, हे सप्त छंद ज्याचे अश्व अश्व म्हणून वाहक आहे. त्यानंतर त्याचं एकोणीसावं नाव आहे गभस्थी हस्त. गभस्थी हस्त आपण गभस्थे नम असं म्हणतो, तर गभस्थी हस्त म्हणजे जणू किरण हेच ज्याचे हात आहेत, सहस्त्र हजारो किरण हे ज्याचे हातच आहेत तो गभस्थी हस्त आहे. नंतर विसावं नाम आहे त्याचं ब्रह्मा, तो सृजन करणार आहे म्हणून ब्रह्मा. आणि एकविसावं नाम आहे सूर्याचं सर्वदेव नमस्कृत, सर्वदेवता ज्याला वंदन करतात, अशी ही एकवीस नाम सूर्याची आहे. भगवान सूर्यनारायण सांगतात की ही एकवीस नाव अवघ्या दोन श्लोकामध्ये सांगितलेली आहेत. दोन श्लोक जरी रोज उच्चारले तरी सुद्धा हजार नाम घेतल्याचं फळ या दोन श्लोकातून मिळतं असं सांगितलं. एकवीस नाम घेतले तरी हजार नामाचं फळ, केवढी सवलत दिलेली. आपल्याकडे सगळ्या क्षेत्रात फार सवलतीचाच काळ आहे तेव्हापासून, त्यामुळे आध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा बऱ्याचशा सवलती येईल. जसं म्हटलं की हजार नाम नाही घेतले गेले, सहस्त्र नाम तत्तुल्यम राम नाम वरान, एक नाम घ्या हजार नामाच्या बरोबरचं नाम आहे. अजून काय काय सवलती दिल्या पाहिजेत, म्हणजे सवलतीचं जे काही लावलंय व्यसन ते तेव्हापासून लावलेलं आहे. तसे या ठिकाणी सांगितलं की एकवीस नामं जी आहेत ती हजार नामांच्या बरोबरची आहेत. या पद्धतीने या ब्रह्मपर्वामध्ये येणाऱ्या ज्या अनेक कथा आहेत, अनेक विषय आहेत, त्याचा सर्व दृष्टीने विचार होऊ शकत नाही. आता आपण मध्यम पर्वाकडे वळू. ब्रह्मपर्वातला बराचसा विषय जरी आहे, तर भविष्य पुराणाचा लाभ घेण्याच्या दृष्टीने हा मध्यम पर्वामध्ये वळू आपण. ब्रह्मपर्वातले एकंदर 216 अध्याय आहेत. आता 216 अध्याय, रोज एक अध्याय जरी म्हटला तरी 216 दिवस पाहिजेत, एवढे दिवस काय आपल्याकडे नाही की रोज एकाच अध्यायाचा विचार करायचा, तेव्हा 216 अध्यायांचा विचार होऊ शकतो 216 दिवसामध्ये. इतका सविस्तर विषय मध्यम पर्वामध्ये आपण जेव्हा, त्यातला जो प्रथम भाग आहे, मध्यम पर्वातला प्रथम भाग आहे, या ठिकाणी प्रारंभी स्तवन केलेलं आहे की जयति भुवन दीपो भास्करो लोक करता, जयति च सिते देहा शारंग धन्वा मुरारी, जयति च शशमौली रुद्र नामाभिधेयो, जयति सकल मौली भानुमा चित्र भानु. जय जयकार केलं आहे. सर्वप्रथम भविष्यपुराणाचा स्वामी म्हणून त्रिलोकेश भगवान सूर्यनारायणाचा जय जयकार केला की जयति भुवन दीपो भास्करो लोक करता. या त्रिभुवनाला तेजस्विता प्रदान करणाऱ्या लोक करता असणाऱ्या सूर्यनारायणाचा जय जयकार केला. त्याचबरोबर या सूर्यनारायणाला आपली विभूती सांगणारे प्रभू, त्यांचं शारंग धनवा मुरारी असं म्हणून भगवान विष्णूंचा जय जयकार या ठिकाणी केलेला आहे. जयति च सिते देहा शारंग धनवा मुरारी. तसंच या जगातल्या वाईट गोष्टींचा विनाश संहार करणारं जे तत्व आहे, जयति च शशिमौली रुद्रनामाभिधेयो, ज्याचं रुद्रनाम आहे, जो आपल्या मस्तकावर शशी चंद्र धारण करतो, त्या शिवशंकराचा जय जयकार. जकल जयति सकल मौली भानवांस चित्र भानु, असा हा तो सूर्यच. सूर्यसुद्धा तीनही रूपात कार्य करतो. जे आपणाला ब्रह्मा विष्णू महेश कार्य दिसत आहे, तेच कार्य सूर्यसुद्धा स्वतः करतो. तेच कार्य आहे की निर्मितीचं कार्य आहे, सृजन करण्याचं कार्य आहे, पोषणाचं कार्य आहे, आणि ज्या वाईट गोष्टी आहे त्याचा संहार करण्याचं कार्य सूर्याच्या द्वारे होतो. म्हणून सूर्यसुद्धा तेच विष्णू स्वरूप, जसं म्हटलं आदित्यानाम अहम विष्णू. या ठिकाणी मध्यम पर्वामध्ये जे सांगतात विविध विषयांना स्पर्श केलेला आहे, अतिशय समाजाच्या जगाच्या कल्याणाच्या दृष्टीने असणारे अनेक मुद्दे या मध्यम पर्वामध्ये येतात आणि नित्य आपल्या रोजच्या जीवनाशी सुद्धा निगडीत आहे असे काही मुद्दे आहेत। तर रोजचा आपला विषय म्हणजे गृहस्थाश्रम, सगळे गृहस्थाश्रमे असल्यामुळे या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की सर्व आश्रमांचं मूल, सर्व आश्रमांचा आधार गृहस्थाश्रम आहे आणि इतरही जे आश्रम ज्यामुळे स्थिर राहू शकतात ते गृहस्थाश्रमामुळे आहेत। त्याकरता गृहस्थ जीवन हे धर्मानुशासितच असावं हा कटाक्ष आहे। अर्थात इतरही आश्रमांमध्ये धर्मपालन आहेच आहे पण गृहस्थाश्रम हे सुद्धा धर्मानुशासित असलंच पाहिजे आणि हे मांडलेलं आहे धर्मानेच। धर्माद अर्थश्च कामश्च, जसं वेदव्यासजी म्हणतात की ऊर्ध्वबाहो विरोमेश नकश्च शृणोति मे, दोन्ही हात वरती करून मी साऱ्या जगाला ओरडून सांगतोय की अरे बाबा हो, धर्माद अर्थश्च कामश्च, धर्माच्या मार्गाने गेल्याने अर्थही प्राप्त होणार आहे आणि कामही प्राप्त होणार आहे। धर्माद अर्थश्च कामश्च, तो चिरकाल टिकणार आहे। धर्म विरहित अर्थ कामाची प्राप्ती ही विनाशाकडे घेऊन जाणारी आहे जी पाश्चात्य संस्कृतीत आपल्याला बघायला मिळते। काही लोक टीका करतात की भारतीयांना निष्क्रिय बनवलं, याच विचारांनी निष्क्रिय बनवलं अशा प्रकारचे आरोप करणारे सुद्धा विद्वान आहेत की केवळ धर्म धर्म धर्म करता करता आमच्याकडे विकास झाला नाही अर्थ काम। अगदी चाणक्यासारख्या विद्वानाने सुद्धा अर्थाला महत्व दिलं, त्याच्यामध्ये अर्थ श्रेष्ठ आहे। धर्म हा पहिला पुरुषार्थ म्हणण्यापेक्षा अर्थ पहिला पाहिजे होता किंवा पहिला त्याला प्राधान्य दिलं पाहिजे, अर्थात हे त्यांनी राजकीय दृष्टिकोनातून विधान केलेलं आहे। पण समाज म्हणजे केवळ राजकारण नाही, राजकीय जीवन नाही, प्रत्येक व्यक्ती म्हणजे केवळ राजकीय जीवनात नाही। याकरता व्यक्तीचा विषय प्रामुख्याने मानलेला आहे म्हणून धर्माद अर्थश्च कामश्च, नाहीतरी जीवनाचा उद्देश हा अर्थ नाही। जीवनाचा उद्देश केवळ अर्थप्राप्ती नाही, केवळ अर्थप्राप्ती नाही म्हटला तुकाराम महाराज सुद्धा जे म्हणतात की परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण। परमार्थ महाधन, जीवनाचा खरा अर्थ आहे परमार्थ आहे। जो अर्थ लौकिक दृष्टीने असणारा अर्थ आहे तो दुय्यम आहे, हाच विचार मांडलेला आहे। म्हणून या ठिकाणी जो मुद्दा सांगितला की गृहस्थाश्रम व्यक्तीने धर्मासह अर्थ आणि कामाची प्राप्ती करणं, त्याला त्या ठिकाणी कुठेही असा प्रतिबंध केला नाही की त्याने काम उपभोग घेऊ नये अर्थ प्राप्त करू नये। हे चारही पुरुषार्थ जे आहेत त्या चार पुरुषार्थांसाठी चार वेगवेगळ्या गोष्टी आहेत। धर्माचं आचरण करावं लागतं, अर्थाचं अर्जन करावं लागतं, कामाचा उपभोग घ्यावा लागतो आणि मोक्षाचा अनुभव किंवा अवस्था प्राप्त करावी लागते। चारही पुरुषार्थ आहेत पण चौघांसाठी चार वेगळ्या गोष्टी आहेत। आता पुरुषार्थ म्हटलं म्हणजे सगळ्यांसाठी एकच न्याय आहे असातला भाग नाही। धर्माचं आचरण करावं लागतं, अर्थाचं अर्जन करावं लागतं, कामाचा उपभोग घ्यावा लागतो आणि मोक्षाला त्याचा अनुभव घ्यावा लागतो। मोक्षाचा अनुभव आहे ही मुक्त ही अवस्था अनुभवण्याची स्थिती आहे, ती कोणी एकमेकांना सांगण्याची स्थिती नाही, ती ज्याची त्यांनी अनुभवण्याची स्थिती आहे मुक्त अवस्था।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भविष्य पुराण। वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण श्री योगेश्वर महाराज देशपांडे पिंपळनेर। आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तिसुधा।

0: संपर्क भक्ति सुधा 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा।
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे मूलाधार मानले गेलेले ग्रंथ म्हणजे वेद। वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान किंवा विद्या। या वेदांमध्ये अनेक वैज्ञानिक बाबींची उकल केली आहे। वेदांमधल्या याच वैज्ञानिक बाबींची सविस्तर माहिती देणारा कार्यक्रम सादर करत आहोत, वेद आणि वेदातील विज्ञान। वक्ते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प वी वर्तक। वेद आणि वेदातील विज्ञान भक्तीसुधावरून ऐका दररोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे वसंतराव देशपांडे आणि सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातील हा 9वा श्लोक आहे. नको रे मना द्रव्य ते पुढी लांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पाप साचे. घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मनासारखे दुःख मोठे. समर्थ तळमळून सांगतात, हे मना, तू दुसऱ्याच्या द्रव्याची अभिलाषा म्हणजे इच्छा धरू नकोस. जो पैसा म्हणजे धन वस्तू आपली आपल्या मालकीची नाही, ती घेण्याचा तिच्याबद्दल वासना मनात धरण्याचा आपल्याला काही अधिकार नाही. दुसऱ्याची वस्तू मागणं, लुबाडणं, चोरून घेणं, बलात्कारानं मिळवणं एवढंच नव्हे तर त्या गोष्टीबद्दल मनात हाव बाळगणं हे देखील पाप आहे. रेस, लॉटरी, जुगार या मार्गानेही दुसऱ्याचं धन लुटणं हे देखील पापातच जमा होतं. खरं तर स्वकष्टार्जित म्हणजे आपण स्वतः कष्ट करून नोकरी व्यवसायात जे धन मिळवू तेवढंच आपलं धन. वाढवलेल्याजित मिळकतीसाठी होणारी भाऊबंदकीची भांडणं, त्यासाठी कोर्ट कचऱ्या हे देखील कळत नकळत पापातच जमा होतं. जे खरोखर आपलं स्वतःचं आहे तेवढ्यातच आपला दैनंदिन खर्च भागवून थोडाफार दानधर्म परोपकार करून समाधानाने जीवन जगणं हेच योग्य आहे. स्वतः मिळवलेले देखील सर्वच्या सर्व स्वतःसाठीच खर्च करणं हे देखील योग्य नाही. त्या मिळकतीतून आपल्या कुटुंबाच्या पोषणाबरोबरच जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी, नोकर यांच्यासाठी त्यांच्या गरजेनुसार काही धन खर्च करणं हे आवश्यक आहे. त्याशिवाय आपल्या भविष्यासाठी, वृद्धापकाळासाठी, आजारपणासाठी काही द्रव्य संचय करून ठेवणं हे रास्त आहे. पण त्यासाठी इतरांच्या द्रव्यावर डोळा ठेवून त्याची इच्छा धरणं, त्यासाठी नाना खटपटी करणं हे पापातच जमा होतं. सामान्यतः चार पाच प्रकारची मंडळी आपल्याला समाजात आढळतात. एक असतात फक्त स्वतःपुरता धनसंचय करणार, दुसरे आहेत ते आपले कुटुंब, मुलं बाळं यांच्यासाठी धन मिळवून त्यांची भविष्याची तरतूद करणं. बहुसंख्य मंडळी या सदरात येतात, ही स्वार्थी मंडळी. तिसरी आहे ती आपल्या संसाराची गरज भागवून यथाशक्ती थोडाफार विचार समाजाचा, देशाचा करून त्यासाठी धनाचा वापर करणं, ही स्वार्थाबरोबर परार्थ साधणारी मंडळी ही त्यापेक्षा बरी. चौथ्या प्रकारची आहे ती आपल्या स्वार्थाचा विचार जरा देखील मनात न धरता आपलं तन मन धन सर्व समाजासाठी देण्यासाठी त्याच्यावर वळून टाकणारी स्वार्थत्यागी मंडळी जी आहेत ही आपल्याला आदर्शभूत आहेत. सर्व संत मंडळी या पातळीवर जीवन जगतात, परंतु अशी मंडळी समाजात फार क्वचित आढळतात. आणि पाचवी जी प्रकार आहे या सर्वांचं अगदी उलट टोक गाठणारी काही मंडळी आहेत, ती दुसऱ्याचा घात करून धन मिळवणं, भ्रष्टाचार, लाच, चोरी, दरोडे, लुटालूट या मार्गाने धन मिळवणारी आणि त्याचा संचय करणारी मंडळी ही अधम प्रवृत्तीची मंडळी आहेत, अत्यंत त्याज्य आहेत. संत सांगतात, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. पैसा हा योग्य नीतीच्या मार्गाने मिळवणे आणि धनाचा उपयोग देखील योग्य प्रकारे नीतीला धरून खर्च करणं हा चांगला मार्ग आहे. काही साधक भक्त मंडळी स्वकष्टाने आलेला पैसा प्रथम देवापुढे ठेवतात. त्या धनाचा मालक ईश्वरच आहे असा भाव अंतःकरणात ठेवून आवश्यक तेवढा त्याच्याकडून मागून घेतात. आहे तितुके देवाचे ऐसे वर्तने निश्चयाचे. आपण घर, ब्लॉक, त्यातल्या वस्तू या सगळ्या ईश्वराच्या मालकीच्या असून आपण त्याच्या घरी त्याचे पुजारी विश्वस्त म्हणून राहत आहोत. त्यांनी आपल्यावर ज्या कुटुंबाचा भार सोपवला आहे त्यांची काळजी आपण ईश्वराची आज्ञा म्हणून उत्तम प्रकारे पार पाडायची आहे. या सर्व कार्यात मी करता नसून राम करता आहे हा भाव अंतःकरणात जपायचा आहे. ही भूमिका फार चांगली. ईश्वर प्राप्तीच्या दृष्टीने ही दृष्टी फार उपयोगी पडते. समर्थ म्हणतात, अति स्वार्थ बुद्धीने जे आपण करू ते पापात जमा होतं. स्वार्थ असावा पण तो अति नसावा आणि कोणतीही गोष्ट विकार मर्यादित असावेत, अति होऊन देऊ नयेत. आणि ज्या कर्मापासून पापाचा संचय होत जातो ते कर्म खोटं आहे. प्रत्येकाला आपल्या बरा वाईट कर्माची फळं केव्हा ना केव्हा तरी भोगावीच लागतात. त्यातून कोणीही कधीही सुटू शकत नाही. बहुतेकांना असा प्रश्न पडतो की समाजात काही मंडळी कोणत्याही मार्गानं पैसा मिळवून बंगला गाडी घेतात, अनेक भोग्य वस्तू त्या पैशाने खरेदी करून आनंदात विलासी जीवन जगतात, त्याचं काय? तर पैशाने विकत घेता येणाऱ्या वस्तू ही श्रीमंत मंडळी खरेदी करतात, त्याचा भोगही घेतात, हे खरं आहे. पण ती खरोखर सुखी आनंदी असतात असं नाही. त्यांना नाना प्रकारचे भय असते. धन मिळवणं कठीण, त्यापेक्षा ते सांभाळून ठेवणं जास्तच कठीण. ते धन मिळवतात पण मनस्वास्थ्य, समाधान, शांतीला पारखं होतात. नाना प्रकारच्या चिंता त्यांना व्यग्रता आणतात. सुखानं झोप लागत नाही, कशाच्या तरी भीतीनं ते व्यापलेले असतात. त्याचा परिणाम श्रीमंती व्याधी नाना प्रकारच्या शरीर पोखरतात, निद्रानाश, रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, एक ना दोन, यात काय समाधान आहे? म्हणून शहाण्या माणसानं प्रामाणिकपणे पैसा मिळवावा, विचारपूर्वक त्याचा विनियोग करावा, शांती समाधान जीवाने अशा तऱ्हेनं जीवन जगावं. नाना खटपटी करून जे पापकर्म हातून घडतं त्याचे भोग भोगायला प्राप्त होतो आणि ते कर्म मनाजोगतं झालं नाही तर त्यापासून पुन्हा दुःख आहे. यासाठी विवेकानं वागावं, आपण जीवन कसं जगावं हे निश्चित ठरवून त्यानुसार आपला आचार विचार ठेवावा. हरिओम तत्सत. श्रीराम.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया संत मुक्ताबाईंची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे उत्तरा केळकर यांचा.

ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे भाग्यश्री केसकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो
1: मनारे. या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्ती गीतांचा कार्यक्रम स्तवनहार, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोतेहो आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर शैलेश रानडे आणि सहकारी

श्रोते हो ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची अभंगरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्तसंप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. आता ऐकूया प्रतिभानुज यांची पदरचना, संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा मराठे.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।
2: श्रोतेहो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। घाटावर गणेश नावाचा ब्राह्मण राहत होता। लग्न होऊन अनेक वर्ष उलटली तरी त्याला मूल होत नव्हतं, म्हणून तो गाणगापुराला गेला आणि त्याने श्री नृसिंह सरस्वतींना नवस केला की मला मुलगा झाला तर मी गाणगापूरला येऊन त्याची मुंज करीन। तो ब्राह्मण श्री दत्तभक्त होता। घरात श्री दत्तात्रेयाची उपासना होती। काही दिवस लोटले, त्याला श्री दत्तकृपेने मुलगा झाला। त्याने मुलाचं नाव दत्तात्रय ठेवलं। मुलगा जेव्हा 8 वर्षांचा झाला तेव्हा गणेश ब्राह्मण आपल्या कुटुंबाला घेऊन गाणगापूरला निघाला। मुलाची मुंज गाणगापुरात करून नवस फेडायचा असा त्याने निश्चय केला होता। योगायोग असा घडला की ब्राह्मण जेव्हा अक्कलकोटापर्यंत येऊन पोहोचला तेव्हा त्याच्याजवळचं द्रव्य संपलं। ब्राह्मणाला काय करावं ते कळेना। शेवटी तो स्वामींपाशी आला।

0: त्याने साष्टांग नमस्कार घातला आणि हात जोडून स्वामींना म्हणाला, स्वामी, गाणगापूरला नवस फेडण्यासाठी जात होतो, जवळचं द्रव्य संपलं, गाणगापूरला पोहोचणं आता शक्य नाही, आपण श्री दत्तावतारी आहात, मी माझा नवस आपल्यासमोर फेडला तर चालेल का? स्वामींनी गणेश ब्राह्मणाकडे पाहिलं, मंद स्मित केलं आणि म्हणाले, काही हरकत नाही, कसलीही काळजी करू नकोस. आश्चर्य असं घडलं की त्या रात्री स्वामींनी पुन्हा स्वप्न दृष्टांत देऊन ब्राह्मणाला सांगितलं, मुलाची मुंज झोकदार होईल. सकाळ झाली तसं राजे साहेबांचे कारभारी हातात द्रव्याची थैली घेऊन ब्राह्मणाकडे आले. ब्राह्मणाला द्रव्य दिलं आणि ते निघून गेले. ब्राह्मणाने त्या द्रव्यातून स्वामींच्या साक्षीने मुलाची मुंज केली, स्वामींचे आशीर्वाद घेतले. संध्याकाळी ब्राह्मण जेव्हा स्वामींच्या दर्शनाला गेला तेव्हा स्वामी म्हणाले, नवसाची सांगता झाली ना? तेव्हा ब्राह्मणाच्या डोळ्यातून आनंदाश्रूंच्या धारा वाहू लागल्या. ब्राह्मणाने मनाशी निर्णय घेतला की आता घाटावर परत जायचंच नाही, स्वामींची सेवा करीत अक्कलकोटातच आयुष्य काढायचं. ब्राह्मण स्वामींना म्हणाला, स्वामी, आपले चरण मी आता सोडणार नाही, आपल्या नित्य सहवासात राहायची मला अनुज्ञा द्या. दत्तभक्त गणेश ब्राह्मणाला स्वामींनी केवळ अनुज्ञा दिली नाही तर राजदरबारी त्याच्या अर्थार्जनाची सोय लावून दिली. गणेश ब्राह्मणावर समर्थ कृपा झाली, आनंदाची जणू बरसात झाली.
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त.
0: ऐकूयात स्वामी संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपल्याला परमेश्वरी कृपेने नेमकं किती आयुष्य लाभलं आहे हे ठाऊक नसतं. मग आपण ह्या मानवी आयुष्याचं कल्याण करायला नको का? म्हणून तुम्हाला सांगतो की एक क्षण सुद्धा वाया न घालवता फक्त सत्कर्म करा, लोकांची सेवा करा. परमेश्वराचं नाम घेत प्रत्येक जगत असलेल्या क्षणावर परमेश्वराची मोहोर उठवा, भगवंताच्या अनुसंधानातच राहा. तुम्हाला मी सांगतो, परमेश्वर तुमच्या अवतीभवती राहून तुमचं प्रत्येक संकटात रक्षण करील, तुम्हाला आधार देईल.

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्ती सुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रीराम, 22 जुलै. गुरु आपल्याला अंतिम सुख दाखवतात. एकदा एक मुलगा विहिरीजवळ उभा होता. त्याची एक वस्तू आत पडली होती. ती काढण्याकरता मी आत उडी मारतो असं तो म्हणू लागला. त्यावर तिथे होता तो एक मनुष्य म्हणाला, तू असं करू नकोस, आत पडून बुडून जाशील. तरी पण तो ऐकेना. एवढ्यात त्याचा बाप तिथे आला. त्यानेही मुलाला पुष्कळ सांगून पाहिलं, पण तो ऐकेना. मग त्या मुलाला बापाने धाक दाखवून आणि मार देऊन घरात नेलं. आता मुलाला मारलं म्हणून तुम्ही बापाला दोष द्याल का? एकुलता एक मुलगा, नवस करून झालेला, त्याला जाऊ दिलं असतं तर काय झालं असतं असं म्हणाल का? नाही ना. तर मग गुरु तरी काय करत असतो? आपण विषय मागत असतो आणि ते दिले तर आपण त्यात बुडून मरू हे त्याला माहीत असतं. म्हणूनच तो आपल्याला त्यातून वाचवण्यासाठी 4 गोष्टी सांगून पाहतो. आपण तेही न ऐकलं तर तो आपत्ती वगैरे आणून धाक दाखवतो. आपण त्याबद्दल रडत असलो तरी तो आपल्याला त्यातून वर ओढतच असतो. आपण तर चांगले शिकले सवरलेले, त्या मुलाप्रमाणे अज्ञान नसून चांगले वयस्कर, तरीसुद्धा आपल्याला विषयात उडी घ्यावीशी वाटते. गुरुने सांगितलं, लग्न करू नकोस, तर आपण लग्न कधी होईल म्हणून त्याच्या पाठीस लागत असतो. आणि शेवटी तर गुरुला समजतच नाही असं म्हणण्यापर्यंत आपली मजल जाते. सध्या दिसतं तेच सुख आपण खरं मानत असतो, पण अंतिम सुख काय हे गुरुला कळत असतं. म्हणून तो सध्या दिसणाऱ्या सुखापासून आपल्याला परावृत्त करत असतो. तेव्हा आपण गुरुवचनावर विश्वास ठेवून त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणं हेच श्रेयस्कर आहे. तो जे साधन सांगेल तेच करीत राहावं, म्हणजे आपल्याला अंतिम सुखाचा लाभ होईल. गुरु आज्ञा करतो म्हणजे काय करतो? तर आपलं मन जिथे गुंतलं असेल तिथून त्याला काढण्याचा तो प्रयत्न करत असतो. भगवंत भक्ताची संकटं नाहीशी करतो, म्हणजे त्याची प्रापंचिक संकटं दूर करतो असं नाही. ती काय सहज दूर करता येतात, पण भक्ताला समाधानात ठेवून संकट सहन करण्याची शक्ती भगवंत देतो. भक्ताला तो नेहमी स्मरणात ठेवतो. असे भक्तच संतपदाला पोहोचतात. एखाद्या विद्वान माणसाची विद्वत्ता ओळखायला आपण थोडे तरी विद्वान झाले पाहिजे. त्याचप्रमाणे संत ओळखायला संतांच्या ठिकाणी असणारा गुण थोडा तरी आपल्या ठिकाणी असला पाहिजे. संतांचा मुख्य गुण म्हणजे ते भक्तीला चिकटलेले असतात. सत्पुरुषांचे बाहेरून वागण्याचे प्रकार त्या त्या देशकालमानाने निरनिराळे असतात, पण आतलं भगवंताचं प्रेम मात्र सर्वांचं एकच असतं. प्रापंचिक जन विषयप्राप्तीसाठी झटतात, पण विषय मागूनही जो देत नाही त्यापासून परावृत्त करतो तो संत. श्रीराम.
0: सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोतेहो, सुरेश वाडकर यांच्या स्वरात ऐकूयात यशवंत देव यांचं हे गीत. संगीतकार प्रभाकर जोग.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी bhaktisudha.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
3: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज 10:30, याचं पुनःप्रसारण 5:00।

भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, ऐकूया ना वी कुलकर्णी यांची पदरचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव आणि विनायक बुवा पटवर्धन यांचं, आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाम मंत्र।

0: श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत वेदांमधील वैज्ञानिक तत्व उलगडून दाखवणारी मालिका वेद आणि वेदातील विज्ञान। व्याख्याते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प वी वर्तक, निर्मिती श्री राजेश खेले, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्रोते हो, आता ऐकूया वेद आणि वेदातील विज्ञान या विषयावर ब्रह्मर्षी डॉक्टर प वी वर्तक यांचं व्याख्यान.
1: आपण उपनिषदांचा अभ्यास करतोय. त्यातलं तैत्तिरीय उपनिषद हे खूप प्रख्यात आहे आणि बरंच प्राचीन पण आहे, पण ते केव्हा लिहिलं गेलं हे नेमकं सांगणं अवघड आहे असं किंवा अशक्य आहे असं सगळे पंडित आणि शास्त्रज्ञ म्हणत होते. पण त्यात जो शांतीमंत्र आहे त्याच्यामध्येच त्यांनी निश्चितपणे काळ काय तो दिलेला आहे. तो शांतीमंत्र असा आहे, ओम स्वस्ती न इंद्रो वृद्धश्रवाहा, स्वस्ती न पूषा विश्ववेदाहा, स्वस्ती न ताक्षो अरिष्ट नेमी, स्वस्ती नो बृहस्पतिर्दधातु. या चार देवता आहेत. इंद्र ही चित्रा नक्षत्राची देवता, तसंच पूषा, ताक्ष आणि बृहस्पती याही चार वेगवेगळ्या नक्षत्रांच्या देवता आहेत. त्या नक्षत्रांचा जर विचार केला तर लक्षात येतं ही सगळी नक्षत्र एक दुसऱ्यापासून 90° इतक्या अंतरावर आहेत. सगळं आकाश हे 360° असतं, कारण ते गोल आहे आणि गोल म्हणजे 360°. हे 90-90° चार भाग आहेत. त्या देवतांना, त्या नक्षत्राच्या देवतांना यांनी विनंती केली आहे की तुम्ही आम्हावर प्रसन्न व्हा, आम्हाला कल्याणप्रद व्हा. याचा अर्थ वर्षाचे जे 12 महिने ते सगळेच्या सगळे महिने आम्हाला तुम्ही प्रसन्नपणे वागणूक द्या अशी ती विनंती आहे. या चार देवता का? तर ती चार नक्षत्र विशिष्ट ठिकाणी होती. यात इंद्र पहिला दिलाय त्याने. इंद्र ही पर्जन्य देवता हे सगळ्यांना माहीत आहे. आणि पर्जन्य केव्हा चालू होतो? तर ग्रीष्म ऋतूच्या नंतर, वर्षा ऋतूच्या आरंभी, म्हणजेच दक्षिणायन आरंभ चालू होतो तेव्हा. मग सूर्य अगदी उत्तरेकडे गेलेला असतो, तो ज्यावेळी पुन्हा दक्षिणेकडे वळतो तो जो बिंदू, त्यावेळी हे इंद्र ही देवता तिथे होती. म्हणून इंद्राला पर्जन्यकारक देवता मानलंय आणि ती चांगली व्हावी अशी विनंती केलेली आहे. पाऊस जर चांगला पडला तर सगळं वर्ष आनंदात जातं हे उघडच आहे, म्हणून इंद्राला पहिला मान. हे पुढे 90° टप्पे आहेत. त्या ताक्ष हा एक नक्षत्रच आहे, त्याला गरुड असं आज म्हणतात. ॲक्विला असं इंग्लिशमध्ये त्याचं नाव आहे, ताक्ष म्हणजेच गरुड. तर ह्या सगळ्या देवतांचा आणि नक्षत्रांचा विचार केला तर लक्षात येतं की ह्याचा काळ खूप मागे जातो. कारण चित्रा नक्षत्र, त्याची देवता इंद्र आहे, तिथे पाऊस चालू होत होता. म्हणजे 22 जूनचा सूर्य चित्रा नक्षत्रापाशी असायचा हे विधान या मंत्रामध्ये केलेलं आहे. आणि त्याचा काळ इसवीसनपूर्व 4.5 ते 6.5 वर्ष इतका प्राचीन ठरतो हे ज्योतिर्गणितांनी काढता येतं. म्हणजेच तैत्तिरीय उपनिषद इतकं प्राचीन आहे हे आपल्या याच्यावरून लक्षात येईल. आता या तैत्तिरीय उपनिषदात त्यांनी गहन तत्वज्ञान सांगितलंय, तसंच लोकांना उपयुक्त असं तत्वज्ञानही सांगितलेलं आहे. दोन्ही गोष्टी एकत्र त्यांनी केल्या आहेत, कारण त्यावेळचे ऋषी हे पूर्ण विचार करूनच मग आपलं मन मांडत असत. त्यात हृदय हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. हृदय हा शब्द ऐकला की आपल्याला इंग्लिश शब्द जो हार्ट त्याची आठवण होते. हृदय म्हणजे हार्ट हे अगदी बरोबर आहे, पण हृदय या शब्दाचा खरा अर्थ रू म्हणजे घेणे, हरण करणे यातला रू, द म्हणजे देणे आणि य म्हणजे यमन करणे. मग घेणे देणे याच्यावर नियंत्रण करणारा जो अवयव तो हृदय हा त्याचा अर्थ आहे. रक्ताची देवाणघेवाण केली जाते म्हणून हार्टला हृदय म्हटलं अगदी बरोबर आहे. पण प्राणवायूची देवाणघेवाण केली जाते म्हणून फुफ्फुसुदे हृदय ठरतं. मेंदूमध्ये संदेशांची देवाणघेवाण केली जाते, मेंदूमध्येही हृदय आहे. आणि म्हणूनच त्यांनी सांगितलंय की या हृदयातच तो आत्मा वसलेला असतो. हृदय म्हणजे नुसतं हार्ट नव्हे, सगळ्याकडे सगळ्या अंगोपांगात हा आत्मा भरून राहिलेला आहे हे विधान त्यांनी केलेलं आहे. ह्यात बोलताना हा ऋषी म्हणतोय ऋतम वच्मी सत्यम वच्मी. बऱ्याच उपनिषदात हे वाक्य येतं, ऋत म्हणजे सत्य, सत्य म्हणजे ऋत, असे सगळे पंडित एक मुखाने म्हणतात. ऋतचा वेगवेगळा अर्थ लावायचा प्रयत्न करतात. माझ्या मताने अगदी साधा सरळ अर्थ त्या धातूवरून कळतो. सत्य मध्ये सत धातू आहे, सत म्हणजे असणे, जे नेहमी असतं ते सत्य. ऋत मध्ये रु धातू आहे, रु म्हणजे गती असणं, जाणं, इकडून तिकडे हलणं. म्हणून ऋत असं आहे की जे गतिमान आहे, पण सत्य मात्र गतिशून्य आहे. आणि म्हणून ऋत आणि सत्य हे दोन्ही बोलतो असं तो म्हणतोय. याचं वैशिष्ट्य आहे ते असं की आता मी जर म्हणलो की माझं वजन 150 पाऊंड आहे, तर तुम्ही म्हणाल बघा व्रत खरं बोलतात का नाही, कुणीतरी काटा आणेल मी उभा राहीन 150 पाऊंड वजन दिसेल. तुम्ही म्हणाल वर्तक सत्य बोलले. मी म्हणेन मी सत्य बोललेलो नाही, मी वृत्त बोललोय. याचं कारण असं आहे, आत्ता 150 पाऊंड वजन आहे पण मी समजा 2 पाऊंड जिलब्या खाल्ल्या, 1 किलो जिलब्या खाल्ल्या आणि काट्यावर उभा राहिलो तर 152 पाऊंड वजन भरेल. बदललं म्हणजे काय झालं, मी वृत्त बोललो कारण ते गतिमान आहे म्हणून परिस्थितीनुसार बदलणारं तत्व आहे म्हणून वृत्त बोललो. सत्य असं आहे की जे एकदा बोललो ते चिरंतन जगाच्या अंतापर्यंतच राहायला पाहिजे, ते सत्य. हा दोन्हीतला फरक. आता वजन माझं 150 पाऊंड म्हणलं, ही ते पृथ्वीवर पुण्यामध्ये 150 पाऊंड आहे, उत्तर ध्रुवावर गेलो तर ते वजन जास्त भरेल, 151 पाऊंड भरेल कारण तिथे गुरुत्वाकर्षण जास्त असतं. चंद्रावर गेलो ते 1/6 भरेल, पण मी खोटं नाही बोललेलो, सत्यही नाही बोललो म्हणून म्हणायचं वृत्त बोललो. म्हणून सत्य आणि असत्य याच्या मधला हा टप्पा केवळ संस्कृतमध्येच आहे, बाकी कुठल्याही भाषेत नाही. आणि हे आपल्या ऋषींनी शोधलंय हे सगळ्यात महत्वाचं. आणि वृत्तचा इतका साधा सरळ अर्थ आहे हा या तैत्तिर उपनिषदावरून माझ्या लक्षात आला. आता याच्यामध्ये तो ऋषी सांगतोय की त्रिशंकू असं म्हणलाय. मी या ऋषीचा पूर्वज कोणतरी त्रिशंकू नावाचा ऋषी होऊन गेला. तो असं म्हणतोय की मी सगळ्यात पवित्र आहे, सगळ्यात श्रेष्ठ आहे, सूर्यामधील अमृताप्रमाणे मी आहे. किती बिनचूक विधान केले त्याने बघा. मी सूर्यातल्या शुद्ध तत्वाप्रमाणे मी आहे, सूर्यातल्या अमृत तत्वाप्रमाणे मी आहे असं ठामपणे तो म्हणतोय. केव्हा? 6.5 ते 7.5 हजार वर्षापूर्वी. आज आता कळले आजच्या सायन्सला की आपल्यामध्ये जे अणुरेणू असतात ते सूर्यामध्ये असतात. मी माझ्यामध्ये जे तत्व आहे तेच तुमच्यामध्ये आहे, तेच सूर्यामध्ये आहे. हे तत्व आजच्या सायन्सला 1950 नंतर समजलेलं आहे. हे ऋषी 7.5 सहस्र वर्षापूर्वी सांगतोय. मी हे लोक विज्ञान कोळून पाहिले होते हेच याच्यावरून आपल्या लक्षात येईल. आता हे सांगताना मी इतकं सायन्सचा खोलवर विचार केलेली माणसं सांगताना व्यवहार ज्ञान विसरत नाहीत. आणि म्हणूनच हा ऋषी आपल्या शिष्यांना सांगतोय प्रजातंतूचा विच्छेद करू नकोस, सत्यम वद धर्मम चर, स्वाध्याय चूक करू नकोस, प्रजातंतूचा विच्छेद करू नकोस. स्पष्ट सांगितलंय ब्रह्मचर्याबद्दल जे विचार आज मांडले जातात हे विचार. आणि या दृष्टीने ब्रह्मचर्य कुठल्याही ऋषीने आपल्या शिष्यांना शिकवलेलं नाही. तसंच ब्रह्मचर्य सगळ्यांनी पालन केलं असतं तर पुढे प्रजाच निर्माण झाली नसती आणि धर्मही शिल्लक राहिला नसतं. हे ज्ञान ऋषींना होतं, नंतरच्या लोकांना ते उरलं नाही आणि भलतंच काहीतरी शिकवण्याचा प्रकार होऊन बसला. आता तो म्हणतोय सत्यम वद आणि धर्मम चर. हे नेहमी सत्याला धरूनच वाघ, सत्याला धरूनच बोल आणि धर्माला धरून वाघ, हे आज सायन्स शिकवत नाही. या लोकांनी सायन्स शोधून काढलंच पण शिकवताना नीती पण सांगितली. आजचं सायन्स फक्त सायन्स बघतं, नीती बघत नाही. आणि म्हणूनच या आजच्या जगामध्ये भ्रष्टाचार आणि नीती शून्यता चालू झालेली आहे. ही जर टाळायची असेल तर उपनिषदांना धरूनच आपण वागायला पाहिजे. आणि लगेच तू शिष्यांना सांगतोय स्वाध्याय चूक करू नकोस, आपला अभ्यास चूक कर. आता स्वाध्यायाचा अर्थ पुन्हा काय? आपल्याला वाटतं आपले नेमून दिलेली पुस्तकं वाचली की झाला स्वाध्याय, असं नाहीये. स्वाध्यायामध्ये जो स्व आहे तो मी स्वतः, माझ्या स्वतःचा अभ्यास मी सतत केला पाहिजे. मी काय चुकलो लगेच बघायला पाहिजे, चूक लक्षात आली दुरुस्त केली पाहिजे, सुधारलं पाहिजे. पण हेच कुणी आज करत नाही. स्वाध्याय म्हणजे पुस्तकी ज्ञान असा अर्थ होऊन बसलाय, हे चुकीचं आहे. आता जाता जाता हा सांगतो मातृदैवो भव, पितृदैवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. किती सुंदर तत्वज्ञान आहे. या उपनिषदांना तत्वज्ञान म्हणून सगळ्या जगात सगळ्यात श्रेष्ठ मान दिला गेलाय कारण इतकं बिनचूक तत्वज्ञान त्यांनी सांगितलेलं आहे. आपल्या मातेला मातृसमान सगळ्या स्त्रियांना आदराने वागवणं, त्यांची पूजा करणं हे कुठल्या धर्माच्या माणसाला आवडणार नाही, सगळ्यांना आवडेल. आपल्या पित्यासमान माणसाला आदराची वागणूक देणं कुणाला नाही आवडणार. आपले जे आचार्य आहेत आपल्याला शिकवणारे आहेत त्यांचा आदर करणं हे सगळ्या जगातल्या सगळ्या माणसांना आवडणारी गोष्ट आहे. आणि कुठलाही अतिथी आला तर त्याला खायला प्यायला देणं हेही सगळ्यांना योग्य असं शिकवणूक आहे. म्हणून आपला जो धर्म आहे हिंदू धर्म किंवा आर्य धर्म हा जगातल्या कुठल्याही माणसाला आचरणात आणता येण्यासारखा धर्म आहे. त्याला विरोध करण्याचं कारण नाही. काही धर्म विरोध करतात, मुसलमान ख्रिश्चन हे आपल्या धर्माला विरोध करतात. मुसलमान लोक मोहम्मद पैगंबराला आपला आचार्य मानतात त्याची पूजा करतात. या तत्वाला धरूनच ना आचार्य देवो भव उपनिषदातलंच तत्व वापरतात, पण त्याच्या विरुद्ध बोलतात. येशू ख्रिस्ताला हे गुरुच मानतात ना, आचार्य मानतात ख्रिश्चन लोक, त्याची पूजा करतात, पुतळे उभे करतात. मग आपल्या धर्माला धरूनच वागतायत, हिंदू धर्माला धरून, त्याला तत्वज्ञान जे आहे त्याला धरून वागतायत, तरी हिंदू धर्माला विरोध करतात. इथे चुकतं. म्हणून हिंदू धर्म असा आहे की ठराविक एका समूहाला सांगितलेला नाही, जगातल्या कुठल्याही माणसाला आचरण्यास योग्य असा धर्म म्हणजे हिंदू धर्म आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या ऋषीचा मोठेपणा आणखीन एका याच्यात आहे. तो शिष्यांना सांगतोय, आमची सगळी सत्कर्म तेवढी आत्मसात कर, आमचे दोष स्वीकारू नकोस. केवढा मोठा ऋषी असला पाहिजे कल्पना करा. आज कुठला गुरु आपल्या शिष्यांना हे सांगतो? जगात कुठेही सांगत नाही. उलट गुरु जर दारू पिणार असला तर शिष्यांना दारू प्यायला तोच प्रवृत्त करतो. सिगरेट गोडणारा गुरु आपल्या शिष्यांना सिगरेट ओढायला प्रवृत्त करतो, हे चूक आहे. आपला दोष स्वतःही ओळखला पाहिजे आणि शिष्यांनी तो स्वीकारता कामा नये याचं ध्यान या गुरुने ठेवलं पाहिजे, ते या ऋषीने ठेवलं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. पुढे तो सांगतोय, सत्कर्म कर, पण कर्मासंबंधी जर शंका आली हे करावं का नाही तर काय करायचं. त्यावेळी तो म्हणतोय, आपल्या पूर्वी होऊन गेलेले जे विप्र म्हणजे शहाणे लोक, त्यांनी त्या प्रसंगात कसं आचरण केलं ते बघ आणि त्याप्रमाणे वाग. काही वेळा असं घडतं, धर्मशास्त्रात एक विशिष्ट गोष्ट सांगितली, व्यवहारात ते पाळता येत नाही, मग काय करायचं? त्यावेळी असं कर. याचं एक उत्तम उदाहरण देतो, ब्राह्मणाला कधीही मारू नये असं धर्मात सांगितलेलं आहे. शिवाजी महाराज स्वतःला गो ब्राह्मण प्रतिपालक ही बिरुदावली लावत होते, तरी सुद्धा अफजल खान वादाच्या प्रसंगी कृष्णाजी पंत हा अफजल खानाचा वकील ज्यावेळी शिवाजी राजांवर तलवार उपसून धावून आला, त्यावेळी शिवाजी महाराजांनी एका क्षणात आपल्या तलवारीने त्याचं मुंडकं उडवलं. ब्राह्मण असून मारला, गो ब्राह्मण प्रतिपालक असून मारला, याचं कारण हे करणच भाग होतं. याची कारण दोन, एक म्हणजे तलवार घेऊन धावून आला होता मारायला, म्हणजे आतताई झाला होता आणि आतताईला क्षणात मारावं असं आपल्या धर्मात सांगितलेलं आहे, विचार करू नये. दुसरी गोष्ट, तो त्यावेळी ब्राह्मण राहिला नव्हता, कारण हातात तलवार घेतली होती, धावून आला होता, म्हणजे तो सैनिक म्हणजे क्षत्रिय झाला होता आणि क्षत्रियाचा वध करणं धर्मबाह्य नाही. आता वकिलाचा वध करू नये असं राजनीती सांगते, पण हा तलवार घेऊन आला असल्यामुळे वकीलही राहिलेला नव्हता, शिपाई झाला होता, म्हणून त्याला शिवाजी महाराजांनी मारलं. मग आपण आपच्या व्यवहारात वागताना हे शिवाजी महाराजांचं उदाहरण ठेवलं पाहिजे, तेच बरोबर ऋषीने सांगितलंय. आपले पूर्वज अशा विशिष्ट परिस्थितीत कसे वागले ते बघावं आणि तसं आचरण करावं. आता पुढे या तैत्तिर उपनिषदाने एकदम दिव्य झेप घेतलेली आहे. त्यांनी आपल्या शरीराचं जणू काही विच्छेदन केलं आणि सूक्ष्मदृष्टीने बघितलं आणि म्हणून त्या शरीराचं जे वर्णन केलंय त्यात तो म्हणतोय, हे जे जड शरीर आहे हा अन्न रसमय कोश आहे. हा जड आहे म्हणजे त्याला हलवण्यासाठी त्याच्या आत प्राणमय कोश बसवलेला आहे. हे दोन अगदी महत्वाची वाक्य आहेत. हा जडदेह म्हणजे अन्न रसमय कोश, हे नाव सुद्धा किती सायंटिफिक आहे बघा, कारण आपला हा देह अन्न आणि रस यांचाच बनलेला असतो. जन्मतः दीड फुटी असलेलं बालक अन्न खात आणि रस प्राशन करत दीड फुटाचं दोन फूट अडीच फूट चार फूट सहा फूट आठ फूट सुद्धा वाढतं आणि त्याच्या अंगात अन्न आणि रस हेच ठेवलेले असतात. तुम्ही म्हणाल आमच्या अंगात कसं अन्न आणि रस? त्याला मी सांगेन, कुठल्याही प्राणी संग्रहालयात जा, वाघ सिंहांपुढे उभे राहा, ते तुमच्याकडे कसे बघतील? तुम्ही त्यांच्याकडे कौतुकाने बघाल कसं कोंडलंय, पण तो वाघ किंवा तो सिंह म्हणेल हा पिंजराय म्हणून नाही तर तुला खाल्लं असतं, कारण तुमचा देह हे त्याचं अन्न आणि रस आहे. म्हणून या देहाला अन्न रसमय कोश म्हटलंय. आज अगदी मॉडर्न सायन्सनी निश्चित सिद्ध केलंय की आपल्या जडदेहामध्ये 30% सॉलिड आणि 70% म्हणजे 70% द्रव पदार्थ असतात, लिक्विड असतं. जे आज सायन्सनी शोधलं हे तैत्तिरीय उपनिषदांनी 7,500 वर्षापूर्वी शोधलंय, आणखीन काय पाहिजे. पण आजचं सायन्स अन्न रसमय कोशातच अडकलेलं आहे, त्याच्या पुढे काय हे तैत्तिरीय उपनिषदांनी शोधलंय. हा जो अन्न रसमय कोश हा जड आहे, हा चालवण्यासाठी हलवण्यासाठी एक योजना आत बसवली आहे, त्याला प्राणमय कोश असं म्हटलंय. प्राण नाव का दिलं? प्रकर्षेण आनती इति प्राणा, प्रकर्षेण आनती इति प्राणा, म्हणजे जो जोरदारपणे हलवतो तो प्राण, जडदेहाला हलवण्याचं काम तो करतोय म्हणून प्राण नाव दिलंय. आणि ते करताना तो एका वातावरणातल्या विशिष्ट वायूशी संयोग करतो आणि त्यामुळे शक्ती प्राप्त होते. तो जो वायू त्यालाही प्राणवायू असं नाव दिलेलं आहे. आतला प्राण आणि बाहेरचा प्राणवायू यांचा संयोग होतो आणि शक्ती निर्माण होते. त्या शक्तीने अन्नरसमय कोशाची हालचाल घडते. आता हा प्राणमय कोश झाला. प्राणमय कोश हलवतो हे खरंय. आता मी माझ्या घरातून निघून इथे आलो, व्याख्यान देण्यासाठी आलो, बाहेर का नाही गेलो, मंडळीत का नाही गेलो? त्याचं कारण मनाने सांगितलं की इथे भाषण द्यायचे. ते मन हे प्राणमय कोशाच्या आत ठेवलेलं आहे. त्याला मनोमय कोश असं हा तैत्तिरीय उपनिषदकार सांगतोय. तो मनोमय कोश, मन म्हणजे काय? विचार करण्याची जागा म्हणजे मन, विचार करणारी शक्ती म्हणजे मन. मन या शब्दातच त्या धातूचाच तो अर्थ आहे. विचार करणे म्हणजे मन, मनन करणे आपण शब्दप्रयोग करतो, ते मनन याच दृष्टीने. आता विचार करायचा म्हटलं तर त्याला मागे ज्ञान असायला लागतं, म्हणून त्याच्या आत ज्ञान ठेवलेलं आहे. पण ते प्रचंड ज्ञान नाहीये, कारण ज्ञान सगळ्या विश्वात भरून आहे, सगळ्या ब्रह्मात भरून राहिलंय. ते सगळं एका देहात मावणं शक्य नाही, म्हणून विशिष्ट मर्यादित ज्ञान त्या देहात ठेवलेलं असतं, म्हणून त्याला विज्ञानमय कोश असं म्हटलंय. मनोमय कोशाच्या आत विज्ञानमय कोश ठेवलेला, तिथे सगळं ज्ञान असतं. सगळं ज्ञान म्हणजे त्या योनीला आवश्यक तेवढं ज्ञान तिथे ठेवलेलं असतं. उदाहरणार्थ माणसाला योग्य तेवढं ज्ञान माणसाच्या विज्ञानमय कोशात, हत्तीला योग्य तेवढं ज्ञान हत्तीच्या विज्ञानमय कोशात, मुंगीला योग्य तेवढं ज्ञान तिच्या विज्ञानमय कोशात. आता इथे बघा, या सभेमध्ये खाली कुठे साखर सांडली असेल माणसांना कुणालाही कळणार नाही, पण मुंगीला बरोबर कळेल साखर आहे म्हणून. ती लगेच बिळात जाऊन बातमी देईल, मुंग्यांची रांग लागेल. कसं कळलं तिला? विशिष्ट ज्ञान तिच्यापाशी आहे जे माणसापाशी नाही. हत्तीला जर सांगितलं एखादी समजा नदी आहे, त्याच्यावर फळी टाकले, फळीवरून इकडून तिकडून जायचंय, त्या हत्तीला जर माहुतानी खूण केली की त्या फळीवरून जायचं, तर हत्ती एकदम पाऊल टाकत नाही. तो आधी सोंडेनी फळी दाबून बघतो, खात्री करतो आपलं वजन पेलेल्याची. खात्री पटली तरच पाऊल टाकून पलीकडे जाईल, नाही तर जाणार नाही. कारण हे ज्ञान हत्तीला आहे. एक गंमत म्हणून सांगतो, असं ज्ञान हे ईश्वर देतो. कुत्री मांजरी हे आपल्याला मालकाच्या अंगाला अंग घासतात प्रेम व्यक्त करण्यासाठी, पण ही बुद्धी देवानी हत्तीला दिलेली नाही. हत्तीने आपल्या मालकाच्या अंगाला जर अंग घासलं तर काय अवस्था होईल कल्पना करा. हे ज्ञान ईश्वराजवळ आहे, हत्तीलाही ते ज्ञान आहे. म्हणून हत्ती कधीही लाडत आपल्या मालकाच्या अंगाला अंग घासत नाही. तर हे सगळं विज्ञानमय कोशात ठेवलेलं असतं. त्याच्यात आनंदमय कोश आहे आणि त्याच्यात आत्मा असतो. आनंदमय कोशाचा शोध या ऋषींनी केवळ ध्यान आणि समाधी यामधूनच लावला असला पाहिजे असं माझं खास मत आहे. अनुभवातून आलेलं ते ज्ञान आहे. हा जो आनंद समाधीमध्ये मनुष्य योगी ज्यावेळी आतच जातो, त्यावेळी पहिल्यांदा अन्नरसमय कोशातून प्राणमय कोश, मनोमय, विज्ञानमय असा करत आत आत्म्याकडे चाललेला असतो. ज्या क्षणी तो आनंदमय कोशात येतो त्या क्षणी त्याला आनंदच आनंद वाटायला लागतो, म्हणून त्याला हे आनंदमय कोश नाव दिलेलं आहे. त्याच्या पलीकडे गेला आत्म्यापर्यंत की आनंद सुद्धा लुप्त होतो आणि काहीच नाही अशी स्थिती निर्माण होत असते. ही वस्तुस्थिती या तित्तिरी ऋषींनी जाणली ही केवळ ध्यानमार्गाने समाधीमध्ये जाऊन जाणली हे निश्चितपणे सांगता येतं. आनंदमायाचा दुसरा अर्थ आहे. आनंद म्हणजे आनंद हा अर्थ जसा आपण घेतो त्याचा दुसरा अर्थ आधार देणे असंही आहे. आता आत्म्याच्या बाहेर हे पंचकोश आहेत. हे पंचकोश म्हणजे आनंदमय कोशाच्या बाहेरचे चार कोश आणि आत्मा यांना जोडणारा आधार देणारा जो कोश तोही आनंदमय कोश या अर्थाने हे नाव योजलेलं आहे असे हे पंचकोश. हा पंचकोश सिद्धांत खरोखर जगात एकमेव द्वितीय आहे. तैत्तिरीय उपनिषदातच हा स्पष्टपणे मांडलेला आहे. त्याच्यापुढे आणखीन झेप या तैत्तिरीय ऋषींनी घेतली की ह्या प्रत्येक कोशाची मर्यादा त्यांनी सांगितली. हा जो अन्नरसमय कोश आहे हा भूमीवर कुठेही हिंडू फिरू शकतो, म्हणून भूलोकामध्ये तो हिंडतो असं म्हणतोय. प्राणमय कोश भूवर लोकात कुठेतरी कुठेही हिंडू शकतो. भूवरलोक म्हणजे आपल्या भूमीच्या वर असलेला वातावरणाचा टप्पा, हा भूवरलोक. तिथे प्राणमय कोश कुठेही हिंडू शकतो. त्याच्या वरचा टप्पा म्हणजे स्वर्गलोक किंवा द्यूलोक ज्याला म्हटलंय तो. हा द्यूलोक म्हणण्याचं कारण तो जो भाग आहे वातावरणाचा तो प्रकाशितच असतो. त्याच्या बाहेर तुम्ही गेलात की अंधार गुडूप असतो. आजचे जे ॲस्ट्रॉनॉट अंतराळवीर त्यांनी 1956 मध्ये हे स्पष्ट सांगितलं की सूर्य आकाशात असतो पण भोवती अंधार असतो. वातावरणात शिरलो की पहिल्या टप्प्यात प्रकाश दिसायला लागतो. हे 1956 मध्ये की त्यानंतर सायन्सला मिळालेलं ज्ञान या पूर्वीच्या ऋषींनी कसं शोधलं मोठा आश्चर्याचा विषय आहे. पण ध्यानातून किंवा समाधीतून हे ज्ञान मिळतं हे खात्रीने सांगता येतं तसं या ऋषींनी शोधलेलं आहे. आता हा प्राणमय कोश भूर लोकात कुठेही जातो पण मनोमय कोश भूर लोकाच्या वर असलेला जो द्यूलोक किंवा स्वर्गलोक त्याच्यात जाऊ शकतो. त्याच्या आतला जो विज्ञानमय कोश आहे तो स्वर्गलोकाच्याही पलीकडे जो महर लोक सांगितलाय महाचमसाच्या पुत्रांनी त्याचा शोध लावला असं तित्तीर ऋषी म्हणतात त्या महर लोकात कुठेही जाऊ शकतो. हे वैशिष्ट्य तैत्तिरे उपनिषदाने सांगितलेलं आहे. आणि त्याच्यापुढे जो म्हणतोय की आनंदमय कोश सगळ्या ब्रह्मात कुठेही जाऊ शकतो हे या ऋषींनी शोधलं केवळ समाधीमध्ये जाऊन शोधलं स्वतः ते केलं आणि समाधीमध्ये गेल्यावर याची प्रमाणं मिळतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे. माझ्या जडदेहाने मी या भूलोकी कुठेही हिंडू शकतो. त्यात मी गाडी वापरली विमान वापरले तरी हे भूलोकाचीच साधन आहेत हे लक्षात ठेवायचं. म्हणून अन्न रसमय कोशच आहेत. प्राणमय कोशांनी वातावरणातून इकडून तिकडे जाता येतं याचा अनुभव मी स्वतः घेतलाय. सॅन फ्रान्सिस्को या गावातून अमेरिकेतल्या गावातून मी पुण्यामध्ये काही सेकंदात येऊन पोहोचलो होतो. 1973 सालची गोष्ट आहे. हा झाला प्राणमय कोशाचा अनुभव. मनोमय कोशांनी स्वर्गापर्यंत जाता येतं आणि स्वर्गात कोणकोण महापुरुष आहेत हे बघता येतं. मी स्वतः ते बघितलेलं आहे. शिवाजी महाराज, थोरले बाजीराव पेशवे, स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वर्गामध्ये असलेले मी स्वतः बघितलेले आहेत. त्याच्या पलीकडे जो महर लोक आहे तिथे मी माझ्या विज्ञानमय कोशाने गेलो होतो. 4 प्रयोग मी असे केले. पहिला मंगळाचा प्रयोग केला. त्यावेळी मला हे पंचकोश वगैरे काही माहीत नव्हतं. दत्त महाराजांच्या कृपेमुळे, दत्त म्हणजे दत्तात्रेय अत्री आणि अनुसया यांचा पुत्र असलेला जो आज देवता मानले गेलेला श्री गुरुदेव दत्त तो माझा गुरु आणि माझा देव त्याची साधना मी केली आणि मी 75 सालापासून असं अंतराळात जायला सुरुवात केली. त्यातला पहिला प्रयोग मी मंगळाचा केला 10 ऑगस्ट 1975. समाधीमध्ये गेलो, मंगळावर गेलो, काही क्षणात मंगळावर जाऊन पोहोचलो. 15 मिनिटात समाधी उतरली. बाहेर आल्यावर मी मंगळासंबंधीचे 21 मुद्दे प्रसिद्ध करून ठेवले. वृत्तपत्रात नाही पण 2 मासिकांमध्ये प्रसिद्ध करून ठेवले. 1 वर्षानंतर अमेरिकेने सोडलेलं Viking 1 हे यान मंगळावर जाऊन पोहोचलं आणि त्यांनी दिलेले रिपोर्ट सगळे माझ्याप्रमाणेच होते. म्हणजेच माझ्या त्या विज्ञानमय कोशातून मी मंगळावर गेलेलो होतो, मी महर लोकात गेलेलो होतो आणि तिथे वस्तुस्थिती पाहिली, प्रसिद्ध करून ठेवली आणि ती 100% खरी ठरली. यानंतर मंगळाचा दुसरा प्रयोग केला. Viking 1 आणि 2 यांचं काय होईल बघितलं, तेही प्रसिद्ध करून ठेवलं, तेही 100% यशस्वी ठरलं. 77 साली गुरुवर गेलो. गुरु तर पृथ्वीपासून 50 कोटी मैल अंतरावर आहे. गुरुचं सगळं बघितलं, 18 मुद्दे प्रसिद्ध करून ठेवले सगळे. 2 वर्षानंतर व्हॉयजर या यानाने खरे असल्याचं दाखवून दिलं. मग शनीचा प्रयोग केला. शनीचे 4-5 मुद्दे सांगितले, ते सगळे खरे ठरले. हे सगळं माझ्या विज्ञानमय कोशाने केलं. त्यावेळी मला हे माहीत नव्हतं. नंतर ह्या तैत्तिरीय उपनिषदाचा अभ्यास केल्यावर हे सगळं कोडं मला उलगडलं. आता हा जो महर लोक आहे त्याच्या पलीकडे जे काही आहे ते तैत्तिरीय उपनिषदाला माहीत नव्हतं. त्यानंतर जन, तप आणि ब्रह्म किंवा सत्यलोक हे नंतरच्या लोकांना सापडलेले आहेत. आपल्या सूर्यमालेतलं जे आवार ते महर लोक सूर्यमालेच्या बाहेर पण आपल्याच गॅलेक्सीत म्हणजे आकाशगंगेत आहे तो तपलोक. आकाशगंगेच्याही बाहेर जो लोक आहे तो सत्यलोक आहे, त्यालाच ब्रह्म असं म्हटलेलं आहे. पण या तैत्तिरीय उपनिषदाने महर लोकापासून पुढे सगळं ब्रह्मच गृहीत धरलेलं आहे आणि त्याला धरून त्यांनी वर्णनं केलेली आहेत. या उपनिषदाने जे सांगितलंय त्याचा जर आपण प्रत्यक्ष अभ्यास केला आणि प्रमाण धुंडायला सुरुवात केली तर प्रमाण निश्चित मिळतात हे याच्यावरून आपल्याला दिसतं. आता हा इतका सगळा शोध या तित्तिरी उपनिषदकारांनी लावलेला आहे, तो सगळा उपनिषदात त्यांनी लिहून ठेवलाय, आपल्या शिष्यांना शिकवलाय. पण ह्या पंचकोशांचं पुढे कुठल्याही माणसाने जास्त संशोधन केलेलं आढळत नाही. त्या दृष्टीने माझे हे अनुभव अत्यंत महत्वाचे आहेत. आता या तैत्तिर उपनिषदाने विश्व कसं निर्माण झालं ते सांगितलं. वेदामध्येही विश्वाच्या उत्पत्तीचा सिद्धांत नासदे सूक्तामध्ये दिलेला आहे. त्याच्याशी साम्य असलेलं तैत्तिर उपनिषदातलेलं आहे. त्यांनी सांगितलंय तैत्तिर उपनिषदाने की आधी फक्त आत्माच केवळ होता. या आत्म्यानी स्वतःपासून आकाश बनवलं, आकाशातून आत्म्यानी वायू बनवला, मग तेजतत्व, मग आपतत्व, मग पृथ्वीतत्व आणि पृथ्वीतत्वावर बाकी सगळं निर्माण झालं. बघा, आधी आत्मा, मग आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी ही पंचमहाभूत आत्म्यापासून निर्माण झाली हे तैत्तिर उपनिषद सांगतं. याच्या उलट ऐतरे उपनिषदाने सांगितलंय. त्यांनी विश्वाच्या उत्पत्तीचा सिद्धांत जो ऐतरेयाने दिलेला आहे तो थोडा वेगळा आहे. सांगतो आत्मा आहे पहिल्यापासून हे तो सांगतो, कारण तो चिरंजीव आहे. चिरंजीव म्हणजे अमर आहे, अमृत आहे, अशा अक्षय आहे, अशा तऱ्हेची विशेषणं त्यांनी वापरलेली आहेत. म्हणजे अगदी सुरुवातीला मी सांगितलं, जी शक्ती या विश्वामागे आहे ती शक्ती कधी नष्ट होत नाही, म्हणून ती आत्मा या नावाने वर्णन केलेली आहे. यांनी पहिल्यांदी आकाश निर्माण केलं आणि त्यात लगेच वायू निर्माण केला. या दोन्हीला एकत्रितपणे हा ऐतरेय ऋषी सांगतो की आंब निर्माण केलं. आंब म्हणजे आकाशात असलेला वायू. हा ऐतरेय उपनिषदकार हा ऋग्वेदाचा अनुयायी होता आणि म्हणून ऐतरेय उपनिषद हे ऋग्वेदाचं उपनिषद मानलं जातं. ते बहुतेक या तैत्तिर उपनिषदाच्याही आधीचं हे उपनिषद आहे असं वाटतं. हा ऐतर ऋषी अध्यात्मात खूप प्रगत झाला होता. अत्यंत शुद्ध असं त्याचं मन आणि शरीर झालं होतं, म्हणून तो 116 वर्ष जगला असं पुढल्या काही उपनिषदात लिहून ठेवलेलं आहे. एवढं आयुष्य गाठणारा फार विरळ सापडतो, पण तो आहे. या ऐतरेयांनी असं म्हटलं की आत्म्याने ठरवलं लोक निर्माण करायचे आणि मग त्यांनी पहिल्यांदी आंब, मग मरीची, मग मर आणि आप हे निर्माण केले. बघा, त्यांनी जो अनुक्रम दिलाय तो असा, पहिल्यांदी आंब, मग मरीची, मग मर आणि मग आप. आंब म्हणजे आत्ता सांगितल्याप्रमाणे आकाश आणि वायू एकत्र यांचा मिळून आंब हा लोक झाला. याच्यापासून पुढे मरीची निर्माण झाले. सूर्याला मरीची नाव आहे तुम्हाला माहिती आहे, म्हणजे सूर्यासारखे तेजोगोल निर्माण झाले ते मरीची. या मरीचीपासून पहिल्यांदी मर लोक तयार झाला असं ऐतरेय म्हणतोय. मर लोक म्हणजे मृत्यूलोक, म्हणजे पृथ्वी किंवा ग्रह हे म्हणायचं. आणि त्यानंतर आप हे निर्माण झालं. आता बघा, तित्तिरी सांगतोय आधी आप मग पृथ्वी, ऐतरेय सांगतोय आधी पृथ्वी आणि मग आप. हे कसं काय, हे कोडं कसं सुटायचं? हे एकदम कोडं सुटणार नाही, कारण दोघांनी सत्यतेच सांगितलेलं आहे. याचा अर्थ एकच की नुसती एकानी दुसऱ्याची री ओढणं हे काम तिथे नव्हतं. प्रत्येकजण स्वतंत्रपणे संशोधन करत असे आणि म्हणून तैत्तिरांनी जे मांडलं त्याच्यापेक्षा थोडं वेगळं मत ह्या ऐतरेय ऋषीने मांडलंय. त्यांनी जे सांगितलंय ते किती खरंय ते आजच्या सायन्सला धरून तुम्हाला दाखवतो.

0: आता शुक्र जर घेतला तिथे काहीतरी आहे, एक लोक बनलेला आहे, पण तिथे पाणी आजही नाही, पुढे केव्हा तरी पाणी निर्माण होईल. म्हणून ह्या ऐतऱ्याचं म्हणणं सुद्धा खरं आहे हे मानायची वेळ येते.
1: सादर झालेला कार्यक्रम वेद आणि वेदातील विज्ञान, व्याख्याते ब्रह्मर्षी डॉक्टर प. वी. वर्तक, निर्मिती राजेश खेले, प्रस्तुती आणि ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत वेदांमधली वैज्ञानिक तत्व उलगडून दाखवणारी मालिका वेद आणि वेदातील विज्ञान. व्याख्याते होते ब्रह्मर्षी डॉक्टर प. व्ही. वर्तक. निर्मिती श्री राजेश खेले. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत सोहिराबाईंची भक्तिरचना. संगीत आहे विमल लुकतुके यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे मूलाधार मानले गेलेले ग्रंथ म्हणजे वेद. वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान किंवा विद्या. या वेदांमध्ये अनेक वैज्ञानिक बाबींची उकल केली आहे. वेदांमधल्या याच वैज्ञानिक बाबींची सविस्तर माहिती देणारा कार्यक्रम सादर करत आहोत वेद आणि वेदातील विज्ञान. वक्ते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प. वी. वर्तक. वेद आणि वेदातील विज्ञान भक्तीसुधावरून ऐका दररोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा। स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी मालिनी राजूरकर यांनी गायलेला राग केदार।

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात विदुषी मालिनी राजूरकर यांनी गायलेला राग केदार. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना आपण ऐकूया. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7:00. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया अशोकजी परांजपे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे कुमुदिनी पेडणेकर आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
1: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना। संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा।

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
1: श्रोते हो, आता ऐकूया सुधीर मोघे यांचं गीत, संगीत मीना खडीकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00. भक्तिसुधावरून ऐका रोज 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज 8:00. याचं पुनःप्रसारण 8:00.
3: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी 10:30 आणि 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा।
0: श्रोते हो, आता ऐकूयात सद्गुरु श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर।

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तिसुधावर. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि रात्री 11:00.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज 7:00.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज 8:00 याचं पुनःप्रसारण 8:00. भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30.
0: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाममंत्र।

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम, आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ति सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातील हा 9वा श्लोक आहे. नको रे मना द्रव्य ते पुढी लांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पाप साचे. घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मनासारखे दुःख मोठे. समर्थ तळमळून सांगतात, हे मना, तू दुसऱ्याच्या द्रव्याची अभिलाषा म्हणजे इच्छा धरू नकोस. जो पैसा म्हणजे धन वस्तू आपली आपल्या मालकीची नाही, ती घेण्याचा तिच्याबद्दल वासना मनात धरण्याचा आपल्याला काही अधिकार नाही. दुसऱ्याची वस्तू मागणं, लुबाडणं, चोरून घेणं, बलात्कारानं मिळवणं एवढंच नव्हे तर त्या गोष्टीबद्दल मनात हाव बाळगणं हे देखील पाप आहे. रेस, लॉटरी, जुगार या मार्गानेही दुसऱ्याचं धन लुटणं हे देखील पापातच जमा होतं. खरं तर स्वकष्टार्जित म्हणजे आपण स्वतः कष्ट करून नोकरी व्यवसायात जे धन मिळवू तेवढंच आपलं धन. वाढवलेल्याजित मिळकतीसाठी होणारी भाऊबंदकीची भांडणं, त्यासाठी कोर्ट कचऱ्या हे देखील कळत नकळत पापातच जमा होतं. जे खरोखर आपलं स्वतःचं आहे तेवढ्यातच आपला दैनंदिन खर्च भागवून थोडाफार दानधर्म परोपकार करून समाधानाने जीवन जगणं हेच योग्य आहे. स्वतः मिळवलेले देखील सर्वच्या सर्व स्वतःसाठीच खर्च करणं हे देखील योग्य नाही. त्या मिळकतीतून आपल्या कुटुंबाच्या पोषणाबरोबरच जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी, नोकर यांच्यासाठी त्यांच्या गरजेनुसार काही धन खर्च करणं हे आवश्यक आहे. त्याशिवाय आपल्या भविष्यासाठी, वृद्धापकाळासाठी, आजारपणासाठी काही द्रव्य संचय करून ठेवणं हे रास्त आहे. पण त्यासाठी इतरांच्या द्रव्यावर डोळा ठेवून त्याची इच्छा धरणं, त्यासाठी नाना खटपटी करणं हे पापातच जमा होतं. सामान्यतः चार पाच प्रकारची मंडळी आपल्याला समाजात आढळतात. एक असतात फक्त स्वतःपुरता धनसंचय करणार, दुसरे आहेत ते आपले कुटुंब, मुलं, बाळं यांच्यासाठी धन मिळवून त्यांची भविष्याची तरतूद करणं. बहुसंख्य मंडळी या सदरात येतात, ही स्वार्थी मंडळी. तिसरी आहे ती आपल्या संसाराची गरज भागवून यथाशक्ती थोडाफार विचार समाजाचा, देशाचा करून त्यासाठी धनाचा वापर करणं. ही स्वार्थाबरोबर परार्थ साधणारी मंडळी ही त्यापेक्षा बरी. चौथ्या प्रकारची आहे ती आपल्या स्वार्थाचा विचार जरा देखील मनात न धरता आपलं तन मन धन सर्व समाजासाठी देण्यासाठी त्याच्यावर वळून टाकणारी स्वार्थत्यागी मंडळी जी आहेत ही आपल्याला आदर्शभूत आहेत. सर्व संत मंडळी या पातळीवर जीवन जगतात, परंतु अशी मंडळी समाजात फार क्वचित आढळतात. आणि पाचवी जी प्रकार आहे या सर्वांचं अगदी उलट टोक गाठणारी काही मंडळी आहेत, ती दुसऱ्याचा घात करून धन मिळवणं, भ्रष्टाचार, लाच, चोरी, दरोडे, लुटालूट या मार्गाने धन मिळवणारी आणि त्याचा संचय करणारी मंडळी ही अधम प्रवृत्तीची मंडळी आहेत, अत्यंत त्याज्य आहेत. संत सांगतात, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. पैसा हा योग्य नीतीच्या मार्गाने मिळवणे आणि धनाचा उपयोग देखील योग्य प्रकारे नीतीला धरून खर्च करणं हा चांगला मार्ग आहे. काही साधक भक्त मंडळी स्वकष्टाने आलेला पैसा प्रथम देवापुढे ठेवतात. त्या धनाचा मालक ईश्वरच आहे असा भाव अंतःकरणात ठेवून आवश्यक तेवढा त्याच्याकडून मागून घेतात. आहे तितुके देवाचे, ऐसे वर्तने निश्चयाचे. आपण घर, ब्लॉक, त्यातल्या वस्तू या सगळ्या ईश्वराच्या मालकीच्या असून आपण त्याच्या घरी त्याचे पुजारी विश्वस्त म्हणून राहत आहोत. त्यांनी आपल्यावर ज्या कुटुंबाचा भार सोपवला आहे त्यांची काळजी आपण ईश्वराची आज्ञा म्हणून उत्तम प्रकारे पार पाडायची आहे. या सर्व कार्यात मी करता नसून राम करता आहे हा भाव अंतःकरणात जपायचा आहे. ही भूमिका फार चांगली. ईश्वर प्राप्तीच्या दृष्टीने ही दृष्टी फार उपयोगी पडते. समर्थ म्हणतात, अति स्वार्थबुद्धीने जे आपण करू ते पापात जमा होतो. स्वार्थ असावा पण तो अति नसावा आणि कोणतीही गोष्ट विकार मर्यादित असावेत, अति होऊन देऊ नयेत. आणि ज्या कर्मापासून पापाचा संचय होत जातो ते कर्म खोटं आहे. प्रत्येकाला आपल्या बरा वाईट कर्माची फळं केव्हा ना केव्हा तरी भोगावीच लागतात. त्यातून कोणीही कधीही सुटू शकत नाही. बहुतेकांना असा प्रश्न पडतो की समाजात काही मंडळी कोणत्याही मार्गाने पैसा मिळवून बंगला गाडी घेतात, अनेक भोग्य वस्तू त्या पैशाने खरेदी करून आनंदात विलासी जीवन जगतात, त्याचं काय? तर पैशाने विकत घेता येणाऱ्या वस्तू ही श्रीमंत मंडळी खरेदी करतात, त्याचा भोगही घेतात, हे खरं आहे. पण ती खरोखर सुखी आनंदी असतात असं नाही आहे. त्यांना नाना प्रकारचे भय असते. धन मिळवणं कठीण, त्यापेक्षा ते सांभाळून ठेवणं जास्तच कठीण. ते धन मिळवतात पण मनस्वास्थ्य, समाधान, शांतीला पारखं होतात. नाना प्रकारच्या चिंता त्यांना व्यग्रता आणतात. सुखानं झोप लागत नाही, कशाच्या तरी भीतीनं ते व्यापलेले असतात. त्याचा परिणाम श्रीमंती व्याधी नाना प्रकारच्या शरीर पोखरतात, निद्रानाश, रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, एक ना दोन, यात काय समाधान आहे? म्हणून शहाण्या माणसानं प्रामाणिकपणे पैसा मिळवावा, विचारपूर्वक त्याचा विनियोग करावा, शांती समाधान जीवाने अशा तऱ्हेनं जीवन जगावं. नाना खटपटी करून जे पापकर्म हातून घडतं त्याचे भोग भोगायला प्राप्त होतो आणि ते कर्म मनाजोक्त झालं नाही तर त्यापासून पुन्हा दुःख आहे. यासाठी विवेकानं वागावं, आपण जीवन कसं जगावं हे निश्चित ठरवून त्यानुसार आपला आचार विचार ठेवावा. हरिओम. तत्सत. श्रीराम.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया संत मुक्ताबाईंची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे उत्तरा केळकर यांचा.

ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे भाग्यश्री केसकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020-35-31-30. आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत भविष्य पुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण, श्री योगेश्वर महाराज देशपांडे पिंपळनेर, आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: सुमंत ऋषी सांगतायत की ब्रह्मदेव आणि कार्तिकेय यांच्यात झालेला संवाद मी सांगतो, सूर्य महात्म्या संदर्भातच आहे. कार्तिकेयाने म्हटलं ब्रह्मदेवाला की मी सूर्य लोकाला गेलेलो असताना एक विशेष असं दृश्य बघितलं, विलक्षण दृश्य बघितलं. हे दृश्य बघून सुद्धा मला मोठं आश्चर्य वाटलं. ते दृश्य त्याचा अर्धबोध जेव्हा झाला आणि ते ब्रह्मदेवालाही त्याचं कारण विचारताय, ब्रह्मदेवाने त्या प्रसंगासंदर्भात सांगितलं की एक व्यक्ती जेव्हा त्या दिव्य विमानामध्ये बसून सूर्यलोकामध्ये त्याचं आगमन झालं तेव्हा सूर्यनारायण स्वतःच्या सिंहासनावरून उठलेत आणि त्या व्यक्तीला त्या सिंहासनावर विराजमान केलं. एवढा मान दिला, एवढा दर्जा त्याला प्राप्त झाला. कशामुळे प्राप्त झाला? स्वतः हात धरून सूर्यनारायण त्याला त्या आसनावर बसवत आहेत. काय असेल त्या व्यक्तीचं सामर्थ्य? काय केलं असेल सत्कर्म त्याने? त्यावेळेला त्याचं जो वृत्तांत या ठिकाणी सांगितला तर हा पृथ्वीवरती या अयोध्या नगरीमध्ये राहणारा एक धनपाल नावाचा वैश्य, त्याने आपल्याकडे जे काही संपत्ती आहे, पैसा आहे, त्याच्यातून सूर्य मंदिर निर्माण केलं आणि हे सूर्य मंदिर निर्माण करून त्या सूर्य मंदिरामध्ये सूर्य महात्म्य वाचावं, पुराण वाचावं, त्याची कथा सांगावी याची व्यवस्था केली आणि कालांतराने या व्यक्तीचा मृत्यू झाला. जीवनभर त्याने सूर्य महात्म्य वाढवण्यासाठी प्रयत्न केला किंवा सूर्यपुराण हे सांगण्यासाठी हे केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याला प्रत्यक्ष सूर्यदेवाने आपलं स्थान देऊ केलं, इतकी कृपा त्याच्यावर झाली. दुसरा जो होता तोही त्याच ठिकाणी राहणारा, पण त्याने पुराण श्रवण केलं आणि ते पुराण श्रवण करून त्याने केवळ दानदक्षिणा दिली किंवा सत्कार काय त्याला जे यथायोग्य करायचं त्याने केलं, श्रवण केलंय. एकाने आयोजन केलं, एकाने श्रवण केलं, तरी सुद्धा दोघांना जर एवढा सन्मान सूर्यदेवतेकडून प्राप्त झाला. या ज्या कथा या ठिकाणी सांगितल्या त्यात सूर्यदेवांचं, भगवान सूर्यनारायणचं वाक्य आहे की असे जे कोणी लोक आहेत ते मला किती प्रिय आहेत की न यमो न यमी चापी न मंदो न मनुस्तथा तपती न तथा अनविष्टा यथेष्टो वाचको मम. जे कोणी असे महात्म्य सांगणारे ऐकणारे आहेत, माझ्याबद्दलचं महात्म्य सांगणारे आहेत, ते इतके मला प्रिय आहेत की मला माझा परिवार सुद्धा तेवढा प्रिय नाही. न यमो यमराज माझा मुलगा असून सुद्धा, न यमी यमुना नाही, न मंदो शनैश्चर्य नाही, न मनु माझा पुत्र मनुसुद्धा मला प्रिय नाही, पत्नीसुद्धा प्रिय नाही, जेवढाही व्यक्ती मला प्रिय असते. म्हणून सूर्याच्याकडून सूर्य महात्म्य आयोजन करणारा, श्रवण करणाऱ्याला, सांगणाऱ्याला सुद्धा एवढा लाभ झाला. नाहीतर शुकदेवाने सुद्धा कथेच्या बाबतीत सांगितलंच आहे की वक्तारम पृच्छकम श्रोत्रम तत्पाद सलिलम. जी तिघही पवित्र होतात, भगवंताची कथा ऐकणारे, ऐकवणारे आणि विचारणारे सुद्धा तिघही पवित्र होतात, वक्तारम पृच्छकम श्रोत्रम. तसं या ठिकाणी सूर्याद्वारा या दोघांचा जो सन्मान झाला त्याबद्दलचं वर्णन आलं. अशा रीतीने सूर्य हा विषय या ठिकाणी जो बघितला आहे, मोठा विस्तृत भाग आहे. आपण केवळ सूर्य या विषयावरतीच थांबून चालणार नाही, पुढे सरकावं लागेल. पुढच्या ज्या तिथी संबंधाने म्हटलंय, म्हणजे एकंदर ज्या प्रतिपदा तिथी, ब्रह्मदेवाचं प्रतिपादन, ती अग्नीची तिथी मानली जाते. द्वितीय अश्विन कुमारांची तिथी अथवा पुन्हा ब्रह्मदेवाचाही भाग त्यामध्ये आहे. तृतीय गौरी आणि कुबेर यांच्या संबंधातली तिथी आहे. चतुर्थी गणेशासंबंधीची तिथी आहे. पंचमी नागदेवतेची तिथी म्हटली. षष्ठी कार्तिकेय आणि सप्तमी सूर्य. अष्टमी तिथी रुद्रासंबंधाने सांगितली. या ठिकाणी रुद्रदेवतेची तिथी म्हटलेली आहे. नवमी तिथी देवीच्या संदर्भात म्हटली. अर्थात या तिथींचा केवळ उल्लेख केला आहे, त्याचा कथाभाग या ठिकाणी मांडलेला नाही. कारण पुन्हा तेच भविष्यपुराण सूर्य यासाठी सूर्याचं विशेष वर्णन केलेलं आहे. दशमी तिथी यमराजांची तिथी म्हटलेली आहे, दशमी तिथी यमराजांची तिथी म्हटली, आणि एकादशी ही विश्वे देवांची तिथी आहे, आणि द्वादशी ही विष्णूंसाठी तिथी आहे. म्हणून द्वादशी तिथी जेव्हा स्मार्त आणि भागवत एकादशीचा जो विवाद असतो तो यासाठीच आहे. दशमी विद्ध तिथी निषिद्ध मानली भागवत संप्रदायामध्ये, जी एकादशी सह द्वादशी तिथी तिला एकादशीचं मानण्यात आलं. एकादशी विद्ध तिथी पाहिजे, द्वादशी दशमी विद्ध तिथी मानली नाही, की ज्या दिवशी दशमी आणि एकादशी एकत्र असेल ती तिथी भागवत संप्रदायासाठी मानली नाही. याचं कारण असं आहे की द्वादशी ही तिथी विष्णूंची तिथी आहे, म्हणून द्वादशीला सर्वाधिक महत्व आहे. कोणी म्हणून एकादशीला कसं काय महत्व दिलं, पण एकादशी सह द्वादशी असा विचार जो आहे. त्रयोदशी ही कामदेवाची तिथी म्हटली, आणि चतुर्दशी ही अथवा शिवरात्रीसह असणारी प्रदोष काळ म्हणा, चतुर्दशी ही शिवशंकराची तिथी मानली, आणि अमावस्या ही पितरांची तिथी म्हटली. अशा रीतीने या सर्व तिथींचा उल्लेख या ठिकाणी येतो. तसंच या ब्राह्मपर्वामध्ये जी भगवान सूर्यनारायणाचा विषय तो मोठ्या विस्तृत रीतीने मांडलेला आतापर्यंत आहे, तो बघण्याचा प्रयत्न केला. शेवटी स्वतः भगवान सूर्यनारायण या ज्या सांगतात तेवढा उल्लेख करून आपण ब्राह्मपर्वाला विराम देऊन पुढच्या पर्वामध्ये प्रवेश करू. बरासा विस्तृत विषय आहे ब्राह्मपर्वाचा, पण आता भगवान सूर्यनारायण स्वतः जे सांगतात की सांबाने सहस्रनामासह स्तुती केली हे म्हटलं, पण त्यातही स्वतः भगवान सूर्यदेव सांगतायत की सहस्रनाम नाही पण माझे हे 21 नावं जरी घेतलेत तरी ती व्यक्ती मला अतिशय प्रिय असते. 21 नामांचा विषय, जे सहस्त्रनामाचं फल आहे तेच 21 नामातही प्राप्त होतं हे सूर्यवचन आहे. वैकर्तनो विवस्वांश्च मार्तंडो भास्करो रवी लोक प्रकाशकः श्रीमान लोक चक्षुर ग्रहेश्वरः लोक साक्षी त्रिलोकीशः कर्ता हर्ता तस्मिन् स्त्रः तपनस्तापनश्चैव शुचिसप्ताश्ववाहन गभस्ति हस्तो ब्रह्मा च सर्वदेव नमस्कृतः. अशी 21 नाम सूर्याची आहेत. त्यातलं पहिलं नाव आहे विकर्तन, सूर्याचं पहिलं नाव आहे विकर्तन. म्हणून तर अर्थात कर्णाचं नाव वैकर्तन हे वेगळ्या दृष्टीने पडलं. कर्णाचं एक नाव आहे वैकर्तन, कर्णाच्या अंगावरती उपजत जी कवचकुंडल आहेत आणि ती कवचकुंडल छेदल्यानंतर त्याला वैकर्तन म्हटलंय. कर्णाला अंगावरची कवचकुंडल काढून घेतल्यानंतर वैकर्तन म्हटलंय, पण इथं सूर्याचं नाव अर्थात विकर्तन दोन्ही दृष्टीनं तो सूर्याचा पुत्र म्हणून तो वैकर्तनही होतो, कवचकुंडल काढून घेतलं म्हणून सुद्धा वैकर्तन तो होतो. इथं विकर्तन या शब्दाचा खरा अर्थ काय आहे तो मांडलेला आहे. तो विकर्तन म्हणजे विपरीत गोष्टींना दूर करणारा, विपत्तींना दूर करणारा तो विकर्तन आहे. ज्या ज्या काही विपत्ती येणार असेल त्या विपत्तींना दूर करणारा तो विकर्तन. दुसरं नाम सांगितलंय की वैकर्तनो विवस्वांश्च, विवस्वान हे नाम सांगितलं, अर्थात विवस्वान म्हणजे जो अखंड प्रकाशमय आहे. प्रकाश पुंज म्हणण्यापेक्षा त्याला दुसरं शब्दच नाही त्यासाठी. प्रकाश म्हणजे प्रकाश, अखंड प्रकाश रूप, किंबहुना प्रकाश शब्दाला अर्थ प्राप्त होईल त्याच्यामुळे. प्रकाश या शब्दाला खरा अर्थ प्राप्त होतो सूर्यामुळे. म्हणून विवस्वान म्हणजे अखंड प्रकाश रूप जो आहे तो हा त्याचा अर्थ आहे. तिसरं नाम ज्याचं मार्तंड म्हटलं की जणू तो मृत स्वरूपात असलेला या अंड्यामध्ये बराच काळ त्याने निवास केला आणि मग प्रकट झाला म्हणून तो मारतंड आहे. मृत स्वरूप असणारं अंड जे हिरण्यांड म्हणून नंतर आहे, पण आधी मारतंड. ब्रह्मांडाच्या बाबतीत तसंच म्हटलंय. ब्रह्मांडाची जेव्हा निर्मिती किंवा विराट पुरुषाची निर्मिती श्रीमद भागवतामध्ये मांडलेली आहे की विराट अंड निर्माण झालाय. सहस्त्र परिवत्सरान हजारो वर्ष पर्यंत ते अंड जलामध्ये व्याप्त आहे, पाण्यात पडलेलं आहे, जलाने व्याप्त आहे. सहस्त्र परिवत्सरान मृतेंड एश एतस्मिन, ते मृत स्वरूपात आहे, चलन वलन करू शकत नाही. अनेक गोष्टी निर्माण झालेल्या आहेत तरी ते चलन वलन करू शकत नाही, म्हणजे हे निष्क्रिय स्वरूपामध्ये आहे. पण जेव्हा चैतन्याने त्याच्यामध्ये प्रवेश केला, ब्रह्माने त्याच्यात प्रवेश केला, तेव्हा ते मृतांड ब्रह्मांडात परिवर्तन झालं, त्याचं सुरू होतं. नाहीतरी काय मोठा कारखाना निर्माण केला आहे, मोठी मशिनरी सगळी बसवलेली आहे, पण ती सगळी निष्क्रिय असते जोपर्यंत एक बटन दाबत नाही तोपर्यंत. जेव्हा तो प्रवाह सुरू झाला की ती सगळी चक्र आपोआप फिरू लागतात, याला म्हणतात ब्रह्मांड. सगळी चक्र आपोआप फिरू लागतात, पण ते एक बटन, ती चैतन्य रूपे जेव्हा ऊर्जा आतमध्ये शिरली की सगळं ब्रह्मांड म्हणून ते होतं, नाही तर मृतांड, मृतांड स्वरूपामध्ये असत. तसं या ठिकाणी मार्तंड हे नाव जे आहे की जो ज्याने अनेक दिवसपर्यंत मृत स्वरूपात त्या अंड्यात कालावधी व्यतीत केला आणि मग नंतर प्रकट झालेला आहे. त्याचप्रमाणे भास्कर हे नाम आहे. आता विवस्वान म्हणजे स्वतः प्रकाश रूप आहे आणि भास्कर म्हणजे स्वतः पासून इतरांना प्रकाशमय करणारा, दुसऱ्यांना प्रकाशित करणारा, तेजस्विता पुरवणारा तो भास्कर आहे. दुसऱ्यांना अर्थात दुसऱ्यांच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण करून त्यांना तेजोहीन करणारा भास्कर नाही. नाहीतर अशोक नामाचा अर्थ तस म्हटलं ना की अशोक म्हटलं कायम शोक करत राहतो, अशातला भाग. आता भास्कर दुसऱ्यांना उत्तेजित करणारा, प्रेरित करणारा, त्यांना संजीवनी देणारा तसा आहे तो भास्कर. नंतर या ठिकाणी जे वैकर्तनो विवस्वांश मार्तंडो भास्करो रवी हाय, या ठिकाणी तेजा संबंधीचं हे नाम आहे. लोक प्रकाशक, लोक प्रकाशक विविध लोकालोक जे आहेत त्यांनाही प्रकाश प्राप्त करून देणार आहे. श्रीमान हे नाम आहे या ठिकाणी. श्रीमान अर्थात ऐश्वर, या दृष्टीने हा श्रीमान शब्द आहे की ज्याच्यामुळे समृद्धी ऐश्वर म्हणजे तेजस्विता प्राप्त होते. आठवं नाम सांगितलं भगवान सूर्यनारायण, त्याचं नाव आहे लोक चक्षु. प्रत्येकाकडे ज्याची दृष्टी आहे तो सर्व द्रष्टा आहे, सर्वदृक आहे, सर्व बघू शकणारा, म्हणून तो सूर्याचं नाम आहे लोकचक्षु. सर्व ग्रहांचा स्वामी असल्यामुळे पुढचं नाम आहे ग्रहेश्वर. लोक प्रकाशक श्रीमान लोकचक्षुर ग्रहेश्वर, इतर ग्रहांचा तो स्वामी आहे, लोकसाक्षी आहे, लोकांचा आधार कर्म घडतं त्याचा साक्षीदार आहे. तीनही लोकांना जो प्रकाश पुरवतो भू भुवा स्वहा, त्रैलोक्यामध्ये प्रकाश पुरवणारा म्हणून तो त्रिलोकेश आहे. तसाच तो करताही आहे आणि हरताही आहे, अंधकाराचं हरण करणारा आणि ऊर्जा निर्माण करणारा, करता हरता. तमिस्त्र हा हे सुद्धा नाम जे आहे ते पापी भावना, अंधकाराची भावना दूर करणारा तो आहे तमिस्त्र हा. तमिस्त्र म्हणजे पाप आहे, तम म्हणजे अज्ञानपण आहे, अंधकार. तम या शब्दाचे अनेक अर्थ होतात. तम शब्दा जसं अज्ञान हाही अर्थ होतो, तम शब्दाचा अंधकार अर्थ होतो, तसं या ठिकाणी तमिस्त्र हा म्हटलं. तपन हे एक त्याचं नाम आहे. स्वतःही तप्त होणारा आणि दुसऱ्यालाही तापन तप्तता देणारा. 17वं नाम आहे शुची, अत्यंत पवित्र असणारा. अठरावं नाम आहे भगवान सूर्यनारायणचं सप्ताश्ववाहन, सात अश्वांचं वाहन रथाला, जसे सात अश्व जे सप्तछंद बघितले आहेत, अनुष्टुप पंक्ती बृहती गायत्री उष्णिक इत्यादी जे सप्तछंद आहेत, हे सप्तछंद ज्याचे अश्व म्हणून वाहक आहे. त्यानंतर त्याचं एकोणीसावं नाव आहे गभस्थी हस्त. गभस्थी हस्त आपण गभस्थ नम असं म्हणतो, तर गभस्थी हस्त म्हणजे जणू किरण हेच ज्याचे हात आहेत. सहस्त्र हजारो किरण हे ज्याचे हातच आहेत तो गभस्थी हस्त आहे. नंतर विसावं नाम आहे त्याचं ब्रह्मा, तो सृजन करणार आहे म्हणून ब्रह्मा. आणि एकविसावं नाम आहे सूर्याचं सर्वदेव नमस्कृत, सर्वदेवता ज्याला वंदन करतात. अशी ही 21 नाम सूर्याची आहे. भगवान सूर्यनारायण सांगतात की ही 21 नाव अवघ्या दोन श्लोकामध्ये सांगितलेली आहेत. दोन श्लोक जरी रोज उच्चारले तरी सुद्धा हजार नाम घेतल्याचं फळ या दोन श्लोकातून मिळतं असं सांगितलं. 21 नाम घेतले तरी हजार नामाचं फळ, केवढी सवलत दिलेली. आपल्याकडे सगळ्या क्षेत्रात फार सवलतीचाच काळ आहे तेव्हापासून, त्यामुळे आध्यात्मिक क्षेत्रातसुद्धा बऱ्याचशा सवलती येईल. जसं म्हटलं की हजार नाम नाही घेतले गेले, सहस्त्र नाम तत्तुल्यम राम नाम वरान, एक नाम घ्या हजार नामाच्या बरोबरचं नाम आहे. अजून काय काय सवलती दिल्या पाहिजेत, म्हणजे सवलतीचं जे काही लावलंय व्यसन ते तेव्हापासून लावलेलं आहे. तसे या ठिकाणी सांगितलं की 21 नामं जी आहेत ती हजार नामांच्या बरोबरची आहेत. या पद्धतीने या ब्रह्मपर्वामध्ये येणारे जे अनेक कथा आहेत, अनेक विषय आहेत, त्याचा सर्व दृष्टीने विचार होऊ शकत नाही. आता आपण मध्यम पर्वाकडे वळू. ब्रह्मपर्वातला बराचसा विषय जरी आहे, तर भविष्य पुराणाचा लाभ घेण्याच्या दृष्टीने हा मध्यम पर्वामध्ये वळू आपण. ब्रह्मपर्वातले एकंदर 216 अध्याय आहेत. आता 216 अध्याय, रोज एक अध्याय जरी म्हटला तरी 216 दिवस पाहिजेच. एवढे दिवस काय आपल्याकडे नाही की रोज एकाच अध्यायाचा विचार करायचा, तेव्हा 216 अध्यायांचा विचार होऊ शकतो 216 दिवसामध्ये. इतका सविस्तर विषय आहे. मध्यम पर्वामध्ये आपण जेव्हा त्यातला जो प्रथम भाग आहे, मध्यम पर्वातला प्रथम भाग आहे, या ठिकाणी प्रारंभी स्तवन केलेलं आहे की जयत भुवन दीपो भास्करो लोक करता, जयत चित देहा शारंग धनवा मुरारी, जयत च शशमौली रुद्र नामाभिधेय, जयत सकल मौली भानुमा चित्र भानु. जय जयकार केलं आहे. सर्वप्रथम भविष्य पुराणाचा स्वामी म्हणून त्रिलोकेश भगवान सूर्यनारायणाचा जय जयकार केला की जयत भुवन दीपो भास्करो लोक करता. या त्रिभुवनाला तेजस्विता प्रदान करणाऱ्या, लोक करता असणाऱ्या सूर्यनारायणाचा जय जयकार केला. त्याचबरोबर या सूर्यनारायणाला आपली विभूती सांगणारे प्रभू, त्यांचं शारंग धनवा मुरारी असं म्हणून भगवान विष्णूंचा जय जयकार या ठिकाणी केलेला आहे. जयति चषिते देहा शारंग धनवा मुरारी. तसंच या जगातल्या वाईट गोष्टींचा विनाश संहार करणारं जे तत्व आहे, जयतीच शशिमौली रुद्रनामाभिधेय, ज्याचं रुद्रनाम आहे, जो आपल्या मस्तकावर शशी चंद्र धारण करतो, त्या शिवशंकराचा जय जयकार. जकल जयति सकल मौली भानवान स्तुत्र भानु, असा हा तो सूर्यच. सूर्यसुद्धा तीनही रूपात कार्य करतो. जे आपणाला ब्रह्मा विष्णू महेश कार्य दिसत आहे, तेच कार्य सूर्यसुद्धा स्वतः करतो. तेच कार्य आहे की निर्मितीचं कार्य आहे, सृजन करण्याचं कार्य आहे, पोषणाचं कार्य आहे, आणि ज्या वाईट गोष्टी आहेत त्याचा संहार करण्याचं कार्य सूर्याच्या द्वारे होतो. म्हणून सूर्यसुद्धा तेच विष्णू स्वरूप, जसं म्हटलं आदित्यानाम अहम विष्णू. या ठिकाणी मध्य पर्वामध्ये जे सांगतात विविध विषयांना स्पर्श केलेला अतिशय समाजाच्या जगाच्या कल्याणाच्या दृष्टीने असणारे अनेक मुद्दे या मध्यम पर्वामध्ये येतात आणि नित्य आपल्या रोजच्या जीवनाशी सुद्धा निगडीत आहे. असे काय मुद्दे आहेत तर रोजचा आपला विषय म्हणजे गृहस्थाश्रम. सगळे गृहस्थाश्रमे असल्यामुळे या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की सर्व आश्रमांचं मूल, सर्व आश्रमांचा आधार गृहस्थाश्रम आहे आणि इतरही जे आश्रम ज्यामुळे स्थिर राहू शकतात त्या गृहस्थाश्रमामुळे आहेत. त्याकरता गृहस्थ जीवन हे धर्मानुशासितच असावं हा कटाक्ष आहे. अर्थात इतरही आश्रमांमध्ये धर्मपालन आहेच आहे पण गृहस्थाश्रम हे सुद्धा धर्मानुशासित असलंच पाहिजे आणि हे मांडलेलं आहे धर्मानेच. धर्मात अर्थश्च कामश्च जसं वेदव्यासजी म्हणतात की ऊर्ध्वबाहो विरोमेश नकश्च शृणोती मे. दोन्ही आत वरती करून मी साऱ्या जगाला ओरडून सांगतोय की अरे बाबा हो, धर्मात अर्थश्च कामश्च. धर्माच्या मार्गाने गेल्याने अर्थही प्राप्त होणार आहे आणि कामही प्राप्त होणार आहे. धर्मात अर्थश्च कामश्च आणि तो चिरकाल टिकणार आहे. धर्म विरहित अर्थ कामाची प्राप्ती ही विनाशाकडे घेऊन जाणारी आहे जी पाश्चात्य संस्कृतीत आपल्याला बघायला मिळते. काही लोक टीका करतात की भारतीयांना निष्क्रिय बनवलं, याच विचारांनी निष्क्रिय बनवलं अशा प्रकारचे आरोप करणारे सुद्धा विद्वान आहेत की केवळ धर्म धर्म धर्म करता करता आमच्याकडे विकास झाला नाही अर्थ काम. अगदी चाणक्यासारख्या विद्वानाने सुद्धा अर्थाला महत्व दिलं. त्याच्यामध्ये अर्थ श्रेष्ठ आहे. धर्म हा पहिला पुरुषार्थ म्हणण्यापेक्षा अर्थ पहिला पाहिजे होता किंवा पहिला त्याला प्राधान्य दिलं पाहिजे. अर्थात हे त्याने राजकीय दृष्टिकोनातून विधान केलेलं आहे. पण समाज म्हणजे केवळ राजकारण नाही, राजकीय जीवन नाही, प्रत्येक व्यक्ती म्हणजे केवळ राजकीय जीवनात नाही. याकरता व्यक्तीचा विषय प्रामुख्याने मानलेला आहे म्हणून धर्मात अर्थश्च कामश्च. नाहीतरी जीवनाचा उद्देश हा अर्थ नाही. जीवनाचा उद्देश केवळ अर्थप्राप्ती नाही, केवळ अर्थप्राप्ती नाही म्हटला. तुकाराम महाराज सुद्धा जे म्हणतात की परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. परमार्थ महाधन, जीवनाचा खरा अर्थ आहे परमार्थ आहे. जो अर्थ लौकिक दृष्टीने असणारा अर्थ आहे तो दुय्यम आहे हाच विचार मांडलेला आहे. म्हणून या ठिकाणी जो मुद्दा सांगितला की गृहस्थाश्रमी व्यक्तीने धर्मासह अर्थ आणि कामाची प्राप्ती करणं, त्याला त्या ठिकाणी कुठेही असा प्रतिबंध केला नाही की त्याने काम उपभोग घेऊ नये, अर्थ प्राप्त करू नये. हे चारही पुरुषार्थ जे आहेत त्या चार पुरुषार्थांसाठी चार वेगवेगळ्या गोष्टी आहेत. धर्माचं आचरण करावं लागतं, अर्थाचं अर्जन करावं लागतं, कामाचा उपभोग घ्यावा लागतो आणि मोक्षाचा अनुभव किंवा अवस्था प्राप्त करावी लागते. चारही पुरुषार्थ आहेत पण चौघांसाठी चार वेगळ्या गोष्टी आहेत. आता पुरुषार्थ म्हटलं म्हणजे सगळ्यांसाठी एकच न्याय आहे असातला भाग नाही. धर्माचं आचरण करावं लागतं, अर्थाचं अर्जन करावं लागतं, कामाचा उपभोग घ्यावा लागतो आणि मोक्षाला त्याचा अनुभव घ्यावा लागतो. मोक्षाचा अनुभव आहे ही मुक्त ही अवस्था अनुभवण्याची स्थिती आहे. ती कोणी एकमेकांना सांगण्याची स्थिती नाही, ती ज्याची त्यांनी अनुभवण्याची स्थिती आहे मुक्त अवस्था.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भविष्य पुराण. वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण श्री योगेश्वर महाराज देशपांडे पिंपळनेर. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे मूलाधार मानले गेलेले ग्रंथ म्हणजे वेद। वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान किंवा विद्या। या वेदांमध्ये अनेक वैज्ञानिक बाबींची उकल केली आहे। वेदांमधल्या याच वैज्ञानिक बाबींची सविस्तर माहिती देणारा कार्यक्रम सादर करत आहोत वेद आणि वेदातील विज्ञान। वक्ते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प वी वर्तक। वेद आणि वेदातील विज्ञान भक्तीसुधावरून ऐका दररोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। घाटावर गणेश नावाचा ब्राह्मण राहत होता। लग्न होऊन अनेक वर्ष उलटली तरी त्याला मूल होत नव्हतं, म्हणून तो गाणगापुराला गेला आणि त्याने श्री नृसिंह सरस्वतींना नवस केला की मला मुलगा झाला तर मी गाणगापूरला येऊन त्याची मुंज करीन। तो ब्राह्मण श्री दत्तभक्त होता। घरात श्री दत्तात्रेयाची उपासना होती। काही दिवस लोटले, त्याला श्री दत्तकृपेने मुलगा झाला। त्याने मुलाचं नाव दत्तात्रय ठेवलं। मुलगा जेव्हा 8 वर्षांचा झाला तेव्हा गणेश ब्राह्मण आपल्या कुटुंबाला घेऊन गाणगापूरला निघाला। मुलाची मुंज गाणगापुरात करून नवस फेडायचा असा त्याने निश्चय केला होता। योगायोग असा घडला की ब्राह्मण जेव्हा अक्कलकोटापर्यंत येऊन पोहोचला तेव्हा त्याच्याजवळचं द्रव्य संपलं। ब्राह्मणाला काय करावं ते कळेना। शेवटी तो स्वामींपाशी आला। त्याने साष्टांग नमस्कार घातला आणि हात जोडून स्वामींना म्हणाला, स्वामी, गाणगापूरला नवस फेडण्यासाठी जात होतो, जवळचं द्रव्य संपलं, गाणगापूरला पोहोचणं आता शक्य नाही। आपण श्री दत्तावतारी आहात, मी माझा नवस आपल्यासमोर फेडला तर चालेल का? स्वामींनी गणेश ब्राह्मणाकडे पाहिलं, मंद स्मित केलं आणि म्हणाले, काही हरकत नाही, कसलीही काळजी करू नकोस। आश्चर्य असं घडलं की त्या रात्री स्वामींनी पुन्हा स्वप्नदृष्टांत देऊन ब्राह्मणाला सांगितलं, मुलाची मुंज झोकदार होईल। सकाळ झाली तसं राजेसाहेबांचे कारभारी हातात द्रव्याची थैली घेऊन ब्राह्मणाकडे आले। ब्राह्मणाला द्रव्य दिलं आणि ते निघून गेले। ब्राह्मणाने त्या द्रव्यातून स्वामींच्या साक्षीने मुलाची मुंज केली, स्वामींचे आशीर्वाद घेतले। संध्याकाळी ब्राह्मण जेव्हा स्वामींच्या दर्शनाला गेला तेव्हा स्वामी म्हणाले, नवसाची सांगता झाली ना? तेव्हा ब्राह्मणाच्या डोळ्यातून आनंदाश्रूंच्या धारा वाहू लागल्या। ब्राह्मणाने

किती आयुष्य लाभलं आहे हे ठाऊक नसतं। मग आपण ह्या मानवी आयुष्याचं कल्याण करायला नको का? म्हणून तुम्हाला सांगतो की एक क्षण सुद्धा वाया न घालवता फक्त सत्कर्म करा, लोकांची सेवा करा, परमेश्वराचं नाम घेत प्रत्येक जगत असलेल्या क्षणावर परमेश्वराची मोहोर उठवा, भगवंताच्या अनुसंधानातच रहा। तुम्हाला मी सांगतो, परमेश्वर तुमच्या अवतीभवती राहून तुमचं प्रत्येक संकटात रक्षण करील, तुम्हाला आधार देईल।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।